विधवा आहे. सगळ्या सांसारिक सुखांचा त्याग करून ती मरुभूमीतून, अरण्यातून, तीर्थक्षेत्रातून एकाकी आपला समाजाची पर्वा न करता आपल्या प्रियकराचा कृष्णाचा शोध घेत फिरते आहे. या दीर्घ प्रवासात जे उसासे निघाले, जे निश्वास निघाले, जे अश्रू टपटपले, ते ध्वनी त्या त्या प्रांताचे अंतर्नाद झाले. ते ध्वनी म्हणजेच मीरेची वीराणी. प्रेम, भक्ती, दुःख आणि अश्रू या चार धाग्यांचा पीळ म्हणजेच मीरेची वीराणी. मीराबाई ही स्त्री आहे, त्यामुळे स्त्रियांच्या सुखदुःखाचे दर्शन तिच्या वीराण्यात मधुर होते. पण ज्ञानेश्वर हे योगी पुरुष आहे, त्यांनी हा स्त्री भाव कसा प्रगट केला? कारण सोपे आहे. ज्ञानेश्वर हे सारस्वतांची माऊली आहेत. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, साऱ्या विश्वातल्या प्राणीमात्राचे दुःख स्वतःच्या हृदयात समावून घेणारी ही एक प्रेमळ आई आहे. ज्ञानदेवांचे शब्द कलशेसी महामेरू आहेत. मेरू अथवा महामेरू हा प्रासाद रचनेचा सर्वोत्कृष्ट भव्य उत्तुंग व विस्तृत प्रकार आहे. म्हणून ज्ञानेश्वरांच्या नंतरचे सगळे संत ज्ञानेश्वरांचा मागोवा घेताना दिसतात. घणू वाजे घुण घुणा, वारा वाहे ऋण झुण. आकाशाच्या प्रांगणात या वर्षा ऋतूच्या रात्री एक काळा मेघखंड तयार झाला. तो अस्वस्थ मेघखंड गर्जना करतोय, बोलतोय या विरहिणीला तो काळा मेघ घनश्यामासारखा वाटतो. त्याचं ते घुणुघुणू ऐकून त्या विरहिणीला कदंब वृक्षाच्या खाली वाजवलेल्या बासरीच्या सुरासारखे वाटतात. वाऱ्याची ती रुणझुण रासक्रीडेमध्ये गोपिकांबरोबर नृत्य करणाऱ्या कृष्णाच्या पायातल्या पैंजणाच्या आवाजाची आठवण करून देते. गोपिकामय झालेली ती विरहिणी गोप गोपिकांना व्याकुळ होऊन विनंती करते की भवसागरातून सर्व प्राणीमात्रांना वाचविणारा, तारणारा तो कान्हा मला वेगी भेटवाना. चांदू वो चांदणे, चापे वो चंदने, देवकी नंदने वीण नावडे वो शीतल चंद्र. पौर्णिमेच्या रूपाने चांदण्याचा शीतळ शिरकाव जगतावर करतो. त्याच्या त्या शीतळ प्रकाशात चाफ्याला बहर आला आहे. चंदनाची झाडे बहरून आली आहेत. जणू काही चाफ्याच्या सुगंधाने चंदनाचा लेप केला आहे. पण तो देवकी नंदन कृष्ण कोठे आहे? तो नसल्यामुळे मला हे सारं नकोस वाटतं. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्होवन माळी वेगी भेटवा का. हे सख्यांनो, कृष्णविरहाने माझे सर्वांग जळते आहे. जणू काही अग्नीच्या भवसागरात मी बुडते आहे. मीरा म्हणते, नाव डूबी प्रभू पार लगाओ, डूबत दासी ती. ही विरहिणी
त्या अग्निरूपी भवसागरात जळते आहे. सर्वांगाला चंदनाचा लेप लावूनही तिच्या शरीराचा दाह संपत नाही. ती आक्रंदून आपल्या सख्यांना म्हणते, माझी अवस्था बघा, मला दाह सहन होत नाही. त्या कान्ह्याला, त्या वनमाळीला मला वेगी भेटवा का. सुमनाची सेज शीतळ ओली की, पोळे आगी सारखी वेगी विजवा का. हे सख्यांनो, मी तुमचे उपकार कसे फेडू. तुम्ही माझी किती काळजी घेता. माझ्या अंगाचा दाह बघून तुम्ही ही फुलांची शय्या सजवली आहे. वेगवेगळी अळूबाळू म्हणजे नाजूक नाजूक फुलं पाखरून तुम्ही किती नेटकी शय्या केली आहे. ती शय्या किती शीतळ आणि नेटकी आहे. मी या शय्येवरती अंग टाकताच ही फुले धगधगू लागली आहेत, आग उकू लागली आहेत. अरे मी जळते आहे, पोळते आहे, हा विरह अग्नी वेगी विजवा का. तुम्ही गातसा सुस्वरे, ऐकोने दावी उत्तरे, कोकिळे वरजावे तुम्ही बाई आनो. हे कोकिळ बायांनो, हे सुस्वर गाणाऱ्या बाई आनो, ज्ञानेश्वर कोकिळ पक्षिणीला बाई आनो असे संबोधतात. काय ही भाषेची रुजुता, काय ही मृदुता. असं संबोधन माऊलीच करू शकते. लोकगीतात कोकिळेला बैरी कोयलिया कूक सुनाए, मुझ विरहन का जियरा डोली. ज्ञानेश्वर माऊली कोकिळेला बैरी न म्हणता बायानो असे आदरयुक्त संबोधन करतात. हे बायानो, तुम्ही सुस्वर गाता, पण कृपया तुम्ही तुमचे गाणं बंद करा. तुमची उत्तरे म्हणजे गाणं ऐकून मला त्या कृष्णाच्या बासुरीचे सूर ऐकू येतात. कृपया गाणं वर्जा. तुमचे सूर ऐकून व्याकुळले मी फार. दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले मज ऐसे केले. हे विठ्ठला, हे पांडुरंगा, तू हे काय केलेस. मी माझे रूप हरवून बसले. आज मी तयार होऊन दर्पणासमोर सन्मुख झाले तो काय आश्चर्य, माझी छबी दिसलीच नाही. पांडुरंगा, रखमेसह दर्पणात तू उभा ठाकला होतास. माऊली एका विराणीत लिहिते, म्हणते, बोधोनी ठेले मन तव झाले आन, सोकोनी घेतले प्राण माझे गे माये. माझ्या मनाला बोध दिलास, मला आत्मरूपाचे दर्शन झाले. हे जरी होत असलं तरी माझ्या शरीरातून तू माझे प्राण ओढवून घेतलेस. माझे मी पण संपले म्हणजे सारे संपले. पण आत्मज्ञानाचा प्रकाश पसरला होता आणि विरहणीचे सूर गुणगुणत होते.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: हे पांडुरंगा, हे विठ्ठला, मी आज तुझ्या मंदिरासमोर चंद्रभागेच्या वाळवंटात उभी आहे. आज रंगपंचमी, तुझ्या दर्शनाच्या रंगात रंगण्यासाठी भक्तांची मांदी आणि वाळवंटी फेर धरून आहेत. देवा पांडुरंगा, विठ्ठला, तुझ्या प्रेम भक्ती मुक्तीच्या रंगात रंगण्यासाठी मीही व्याकुळ झाले आहे. देवा, मी तुला आवाहन करते, विनंती करते, हट्ट करते, रंगा येई.

दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो मन भावन 90.8 FM, always had touchy. शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मन भावन 90.8 FM, always had touchy.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.1 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आजचा सुविचार, जिंकण्याची खऱ्या अर्थाने मजा हरल्यानंतरच कळते. जेव्हा आपण अपयश अनुभवतो तेव्हाच यशाची खरी किंमत समजते. याचं उदाहरण आपल्याला असं देता येईल, स्पर्धा अनेक वेळा हरल्यानंतर अखेर पहिला नंबर मिळवल्यावर आलेला आनंद, तो आनंद किती अवर्णनीय असतो, नाही का? तर श्रोते हो, जिंकण्याची खऱ्या अर्थाने मजा हरल्यानंतरच कळते.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय शुभ दिन आयोरे आरजे शुभांगी सोबत. आज 15 मे हा दिवस जगभरात नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस. समाजाचा पाया म्हणजे कुटुंब. कुटुंबाचे महत्त्व आणि एकमेकांमधील प्रेम जपण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. जागतिक कांगारू दिवस. निसर्ग आणि वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने हा दिवस काही ठिकाणी पाळला जातो. सुखदेव थापर जयंती. भारताचे थोर क्रांतिकारक आणि भगतसिंग राजगुरूंचे सहकारी शहीद सुखदेव यांची आज जयंती. त्यांच्या बलिदानाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी धार चढली. पुण्यतिथी ताराबाई शिंदे. स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाद्वारे स्त्रियांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या पहिल्या आधुनिक भारतीय स्त्रीवादी लेखिका. आणि आजची बोधकथा. एका शेतकऱ्याची 4 मुलं नेहमी आपापसात भांडत असत. शेतकऱ्याने त्यांना एकत्र बोलवलं आणि एक एक काठी तोडायला सांगितली. सर्वांनी ती सहज तोडली. मग त्याने त्या 4 काठ्यांचा एक जुडगा म्हणजे बंडल बनवलं आणि तो तोडायला सांगितला. कोणालाही तो तोडता आला नाही. शेतकरी म्हणाला, मुलांना जोपर्यंत तुम्ही एकत्र आहात तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला वाकवू शकत नाही. तात्पर्य हेच, एकीमध्येच मोठं बळ असतं. कुटुंब एकत्र असेल तर जीवनातील प्रत्येक संकटावर आपल्याला मात करता येते. श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो. घर म्हणजे केवळ 4 भिंती नसून तिथे राहणारी माणसं, त्यांच्यातील प्रेम म्हणजे खरं घर होय. ज्या दिवशी तुमच्या घरात आनंदाचे हास्य उमटतं तो दिवस, तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो. आपल्या कुटुंबाला वेळ द्या, तीच आपली खरी संपत्ती आहे. आणि ऐकत रहा शुभदिन आयोरे आर्ज शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ 15 मे। कोणाचेही मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने वागावे। ज्याला 4 पैसे शिल्लक टाकावेत असे वाटत असेल, त्याने पहिली कोणती गोष्ट करायची ती ही की कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये। हे साधले की मग खर्च थोडा कमी कमी करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते। तोच नियम प्रेमाला लागू असतो। प्रेम वाढावे असे वाटत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मुठमाती देणे जरूर आहे, नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे। चुकूनसुद्धा कोणाचे मन दुखावणार नाही अशी दक्षता घेणे जरूर आहे। एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तऱ्हेने देहाला दुखापत केली तर ती थोड्याफार वेळाने भरून निघेल, आणि त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमाही करील। पण मन दुखवण्याइतकी वाईट गोष्ट दुसरी नाही। मन दुखवणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखवण्यासारखे आहे, कारण भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितल्या आहेत त्यात मी मन आहे असे सांगितले आहे। सत्याचे व्रत चांगले आहे हे खरे, पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो। एखादा मनुष्य जर असे म्हणाला की मी एक सत्य तेवढेच जाणतो, आणि सत्य बोलताना आई बाप माणसे देव गुरु वगैरे कुणालाच ओळखत नाही, तर त्याला काय म्हणावे। एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर असल्या पूज्य विभूतींचे अवमान करण्याचे 10 गुन्हे होत असतील तर त्या सत्याला चांगले तरी कसे म्हणावे। चोरी करण्याकरता आलेल्या चोराला त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचे मन दुखावेल, म्हणून जरूर चोरी करू देणे हे योग्य म्हणता येईल का। सारांश, प्रत्येक गोष्टीत सारासार विचाराची गरज आहे। समजा एका बापाला 4 मुलं आहेत, त्या 4 एकाला गोड आवडते, दुसऱ्याला आंबट आवडते, तिसऱ्याला तिखट आवडते आणि चौथ्याला तेलकट आवडते। आता प्रत्येकाच्या या रुची वैचित्र्यामुळे जर ते भांडू लागले तर भांडण कधीच मिटणार नाही। म्हणून भांडण मिटवायचे असेल तर चौघांनीही एकमेकांच्या रुचीकडे दुर्लक्ष केले पाहिजे हे पहिले काम, आणि पुढे प्रेम वाढवण्याकरता ज्या एका बापाची आपण 4 मुले आहोत त्याच्याकडे दृष्टी ठेवणे हे दुसरे काम। म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून आपण सर्व बंधू आहोत ही एकच जाणीव डोळ्यासमोर राहून प्रेमाचे पोषण होईल। कशाही परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने आणि प्रेमाने राहणे या सारासार विचाराने विचाराचे पालन प्रत्येक भावाने केले तर कोणाचेही मन न दुखवता कुटुंबात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल। साधकाच्या घरात इतके प्रेम असावे की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असे झाले पाहिजे। जानकी जीवनस्मरण जय जय राम।

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: कृषी संदेश।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, जसं आपल्याला आदर्श आहाराची गरज असते तसं पिकांना सुद्धा 16 अन्नद्रव्याची गरज असते. त्यापैकी कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आपल्याला विनामूल्य मिळतात. नत्रस पुरत पालाश किंवा NPK ज्याला म्हणतो आपण, ते आपण प्रमुख अन्नद्रव्य, ते आपल्याला आपण खतातून देत असतो. पण याशिवाय आपल्याला काही सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य लागत असतात. तर यामध्ये लोह आहे, जस्त आहे, मंगल आहे, तांबे आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे. ही काही प्रमुख सूक्ष्म अन्नद्रव्य. ही जर आपण योग्य मात्रेत माती परीक्षणाच्या आधारावर जर दिली तर आपलं पिकाचं उत्पादन वाढतं. तर ही जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत याच्या वापरामुळं काय फायदे होतात याविषयी आपण थोडं जाणून घेऊ. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या वापरामुळं पिकाच्या क्षमते एवढे उत्पादन सातत्यानं मिळतं, पिकाचं आरोग्य ठीक राहतं, पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो, पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते, पिकात फुले व फळांची गळ कमी होते, प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे तिच्यामध्ये वेग येऊन पिकाची समृद्ध वाढ होते, पिकाच्या शरीराअंतर्गत क्रिया व्यवस्थित राहून पिकापासून अपेक्षित गुणवत्तेचे उत्पादन मिळते. तर ह्या काही बाबी आहेत की ज्याच्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याच्या वापरामुळं आपण शाश्वत व दर्जेदार उत्पादन मिळवू शकतो. परंतु सूक्ष्म अन्नद्रव्य वापरताना आपल्याला काही काळजी घेणं सुद्धा गरजेचं असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माती परीक्षणाच्या अहवालाच्या नुसारच आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर केलं तर ते आपल्याला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असतं आणि त्यामुळं खरा फायदा आपल्याला मिळतो. एकाच प्रकारची पिकं आपण सतत किंवा वर्षानुवर्षे एकाच जमिनीत जर घेतली तर आपण सूक्ष्म अन्नद्रव्य सतत वापरावी लागतात आणि ते आपल्याला महाग पडू शकतं. म्हणून आपण पिकांची फेरपालट सूक्ष्म अन्नद्रव्याच्या वापराबरोबर करणं गरजेचं आहे. रासायनिक खताबरोबर योग्य प्रमाणात सेंद्रिय खताचा वापरही आपण केला पाहिजे. तृणधान्य जर असतील तर त्याच्यामध्ये तांबे आणि जास्त अधिक प्रमाणात शोषण करतात, त्यामुळे कडधान्य जी आहेत ती मॉलिब्डेनम व बोरॉन जास्त प्रमाणात घेतात. त्यामुळे तृणधान्य व कडधान्य पिकं फेरपालटीत घेतली पाहिजे. सुधारित व संकरित जातीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची शोषण क्षमता जास्त असल्यानं सूक्ष्म अन्नद्रव्याचा योग्य वापर माती परीक्षणाच्या आधारावर केला पाहिजे आणि आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर टाळला पाहिजे हेही आपण पाहिलं पाहिजे. सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा निश्चित करताना सुद्धा आपण काही काळजी घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ हेक्टरी 10 किलोग्रॅम झिंक आपल्याला द्यायचं जर असेल तर झिंक सल्फेटची मात्रा कशी द्यावी याचा आपण थोडासा विचार करू. झिंक सल्फेटची जर मात्रा द्यायची झाली तर झिंक सल्फेटमध्ये 21% झिंक असतं, म्हणजे साधारणतः 100 किलोमधून आपल्याला 21 किलो झिंक मिळतं. तर साधारणतः 47.6 किलो झिंक सल्फेट जर आपण दिलं त्यापासून आपोआप आपल्याला 10 किलोग्रॅम झिंक मिळेल. अशा पद्धतीनं आपण सर्व व्यवस्थित अभ्यास करून माती परीक्षणाच्या आधारावर सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं तर ते आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडतं. तर यासाठी आपण कृषी विज्ञान केंद्र इथं माती परीक्षण करून घ्या आणि त्याच्यावरच आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: एखादी गोष्ट करण्याचं विचारपूर्वक ठरवल्यावर ती पूर्ण पार पाडली पाहिजे. हाती घ्याल ते तडीस न्या हे लक्षात ठेवलं पाहिजे. कोणतीही गोष्ट सुरू करण्यात सारेच उत्साह दाखवतात, पण अनेकदा हा उत्साह तात्कालिक ठरतो, तेवढ्यापुरता ठरतो. शेवटपर्यंत नेट धरणं साऱ्यांना शक्य होत नाही, अखेरपर्यंत रेटता येत नाही, ती गोष्ट सुरूच करू नये, कारण अशा अर्धवट प्रयत्नात अनेक धोके असतात. याचंच उदाहरण या श्लोकामध्ये दिलेली आहे. ऋणशेषम अग्निशेषम शत्रुशेषम तथैव च पुन्हा पुन्हा प्रधर्वन्ते तस्मात शेषम न धारयेत. कर्ज, अग्नि आणि शत्रू यांच्यातला काहीही भाग शिल्लक ठेवू नये. हे उरलेले भाग पुन्हा पुन्हा वाढतात, म्हणून शेष राहू देऊ नयेत. गरज लागली म्हणजे व्यक्ती काय, राष्ट्रांना सुद्धा कर्ज काढावं लागतं. तेव्हा कर्ज काढण्यात चूक नाही, कर्ज मिळण्याइतपत आपली पत आहे असं उलट स्वतःचं समाधानही करून घेता येईल. कर्ज फेडणं जसं जीवावर येतं, या नाखुशीमुळेच अनेकदा कर्जाचा काही भाग फेडायचा राहून जातो, किंवा राहिल्याचं माहीत असूनही थोडा आहे या कल्पनेनं आळस होतो. पण कर्ज राहिलं की व्याज वाढतं आणि मग ते फेडणं आवाक्याबाहेरचं जातं. तोच प्रकार अग्नीचा. चुलीतला विस्तव विझवताना एखादी फुणगी राहून जाते आणि क्वचित तीच भडका उडवायला कारणीभूत ठरते. या दोन्ही गोष्टी काहीशा उपयुक्त आहेत, पण शत्रूचं तसं नाही. त्याचं थोडंही सामर्थ्य शिल्लक ठेवता कामा नये, तेवढाच काडीचा आधार घेऊन तो पुन्हा वैर करायला उभा राहायचा. म्हणून या तिहींचेही शेष बाकी ठेवू नयेत. काय टाळावं हे कळणं महत्वाचं, तितकंच काय करावं हे कळणंही महत्वाचं. जीवनात माणसानं अत्यंत जागरूक राहिलं पाहिजे असं हे सुभाषित सुचवतं. गृध्रम दृष्टीर्वर कालिनहा स्वचेष्टहा सिंह विक्रमहा अनुद्विग्नम काक षटकी भुजंग चरितम चरेत. गिधाडाची दृष्टी, बगळ्याचं ढोंग, कुत्र्याची वागणूक, सिंहाचा पराक्रम आणि कावळ्याचा संशयखोरपणा ठेवून उद्विग्न न होता सापासारखं वागावं. हे सारं वर्णन प्रामुख्यानं राजकीय जीवनाला लागू आहे, तरी पण सर्वसामान्य माणसांनाही या गोष्टी तारतम्यानं लक्षात ठेवाव्यात. गिधाडाला कितीतरी उंचावरून जमिनीवरचं सारं दिसतं, तशीच दूरदृष्टी माणसानं ठेवली पाहिजे. बगळा शांतपणे मासे तावडीत सापडायची वाट पाहत असतो. माणसाला हा एक चांगला आदर्श आहे. वाट पाहण्याचा धीर अखेर फार उपयोगी पडतो, उलट उतावळेपणा फार घातक ठरतो. बगळ्याला ढोंगीही मानलंय. अनेकदा आयुष्यात सोंग करणं अधिक सोयीस्कर असतं. सत्यवादित्वालाही अखेर मर्यादा आहेच. कुत्रा काही सद्वर्तनाचा आदर्श नव्हे, उलट लाचार वृत्तीचं ते उदाहरण आहे. पण राजकारणात याचा आश्रय तर अनेकदा करावा लागतो. बाका प्रसंग उभा राहिला तर तो आपद्धर्म स्वीकारावाच लागतो. आवश्यक तिथं संधी लाभल्यास सिंहासारखा पराक्रम करावा लागतो. कावळ्याचं लक्षण म्हणजे जखमेवर टोच मारणं. वाईट तेवढं नेमकं शोधणं आणि तेही अतिसूक्ष्म दृष्टीनं हेही अनेकदा आवश्यक होतं. विशेषतः वैराशी सामना देताना नेहमीच हा दोषगुण ठरतो. सापाचा गुणधर्मही आवश्यक आहे. डूक धरून संधी येताच चावा घेणं हा त्याचा धर्म. या गुणाचीही राजकारणात गरज लागते. शिवाय सापाची वाकडी चाल हा तर राजकीय जीवनाचा आदर्शच आहे. वरवर तरी दोष वाटणाऱ्या काही गोष्टी इथं करायला सांगितल्या, त्या करताना खंत बाळगायचं कारण नाही, कारण त्या त्या परिस्थितीमध्ये तसं तसं करण्याची गरज निर्माण होते. तेव्हा काय करावं आणि काय टाळावं हे माणसानं त्याच्या सत्सद्विवेक बुद्धीला स्मरून ठरवलं पाहिजे.
2: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडियो मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, क्या कभी आपके साथ ऐसा हुआ है कि आपके सामने 56 भोग सजे हो लेकिन आपकी भूख न मिटे, या आप सोने के महल में हो पर नींद कोसों दूर हो? हम अक्सर सोचते हैं कि अगर हमारे पास अच्छी नौकरी, बड़ा घर और ढेर सारा पैसा होगा तो हम तृप्त हो जाएंगे, हमारी सारी प्यास बुझ जाएगी। लेकिन कबीर साहब एक बड़ी अजीब और चुभने वाली बात कह रहे हैं। वे कहते हैं कि जल सामने है, कमंडल भरा हुआ है, फिर भी प्यास नहीं बुझ रही। आखिर ऐसा क्यों? आइए जानते हैं उस अनंत प्यास का राज जो दुनिया की किसी भी चीज से नहीं बुझती। काया कमंडल भरी लिया उज्जवल निर्मल शरीर, काया कमंडल भरी लिया उज्जवल निर्मल नीर, तन मन जोबन भरी पिया प्यास न मिटी शरीर। काया

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. ओल्ड इज गोल्डच्या आजच्या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोतांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग एका अशा अवलियाला समर्पित आहे ज्याने आपल्या शब्दांच्या पलीकडचं जग आपल्याला दाखवलं. चित्रपट सृष्टीतील एक असं नाव ज्यांच्या लेखणीत कधी पावसाचा सुगंध असतो तर कधी जुन्या आठवणींचा ओलावा. हो, आपण बोलतोय शब्दांचे जादूगार गुलजार साहेबांबद्दल. त्यांचे शब्द म्हणजे केवळ गाणी नसून ते जगण्याचे अनुभव आहेत. चला तर मग सुरू करूया गुलजार साहेबांच्या सदाबहार गाण्यांचा हा सुरेल प्रवास. ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. श्रोते हो, कधी कधी दोन माणसं एकमेकांपासून वेगळी होतात पण त्यांच्यातील आठवणी मात्र कधीच पुसल्या जात नाहीत. अशाच एका प्रवासात एकमेकांना भेटलेल्या जोडप्याची ही आर्त हाक. या गाण्यामागची गोष्ट अशी, या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा लुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मिळता जुळता होता, ज्यामुळे चित्रपट वादात सापडला होता. या गाण्यातील एक ओळ, अगर आप शायर न होते तो बडे ही ऑर्डिनरी होते, ही प्रत्यक्ष गुलजार यांच्या पत्नी राखी यांनी त्यांना म्हटली होती, जी गुलजार यांनी संवादात वापरली. तर आज आपण आता सुरुवातीला ऐकणार आहोत आंधी चित्रपटातलं हे गीत. गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात आपण ऐकत आहात शब्दांचे जादूगार गुलजार साहेब यांची गीतं तुझसे नाराज नहीं जिंदगी. गायक कलाकार लता मंगेशकर, अनूप घोषाल. संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, आयुष्य आपल्यासमोर अनेक पेच उभं करत असतं. कधी ते आपल्याला रडवतं तर कधी हसवतं. पण शेवटी आपण आयुष्यावर रागवू शकत नाही, कारण तेच आपल्याला जगण्याची संधी देतं. तुझसे नाराज नहीं जिंदगी या गाण्याचे दोन भाग आहेत. अनूप घोषाल यांनी गायलेलं गाणं वडिलांच्या हतबलतेचं चित्रण करतं, तर लता दीदींचं गाणं एका स्त्रीच्या वेदनेचं चित्रण करतं, जिला पतीच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलाचा स्वीकार करायचा असतो. ऐकूया हे खास गाणं.

0: हाय, मी आरती स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर गोलमाल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे पुढचं गाणं आने वाला पल जाने वाला है. खरंय, वर्तमान हेच सर्वात मोठं सत्य आहे. जो क्षण आता आहे तो पुढच्या क्षणी आठवण बनणार आहे. चला तर मग या क्षणाला भरभरून जगूया. हे गाणं एका विनोदी चित्रपटात असून सुद्धा अतिशय खोल अर्थ देऊन जात असतं. अमोल पालेकर आणि बिंदिया गोस्वामी यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला 1980 फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.
2: कुछ नहीं ठहरता ना पंचम, कभी भी कहीं भी, ना तुम ठहरे ना मैं ही रुकूंगा. मैं क्या बताऊं कि बहता दरिया जब आ रहा था तो जा रहा था.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्डमध्ये आरजे शुभांगी सोबत. यानंतर आता ऐकूया मुसाफिर हुई यारो. गायक कलाकार किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन. ज्यांचं घर नाही आणि पत्ता नाही, तरीही ज्यांच्या पावलात जग जिंकण्याची जिद्द आहे, अशा भटक्या आत्म्यांचं हे गाणं म्हणायला हवं. असं म्हटलं जातं की जेव्हा गुलजार, किशोर कुमार आणि आर डी बर्मन मुंबईला कारने प्रवास करत होते, तेव्हा प्रवासातच या गाण्याची चाल आणि शब्द सुचले होते. म्हणूनच यात प्रवासाचा तो वेग आणि ताजेपणासुद्धा जाणवतो. तेव्हा ऐकूया हे छानसं गाणं.

0: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, काही गाणी कविता असतात तर काही कविताच गाणी बनतात. यमक नसलेल्या शब्दांनाही संगीत कसं लाभू शकतं याचा हा एक उत्तम नमुना. ते गाणं म्हणजे मेरा कुछ सामान, इजाजत चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे खास गाणं. जेव्हा गुलजार यांनी हे नॉन रायमिंग गाणं आर डी बर्मन यांना दाखवलं तेव्हा ते मजेशीरपणे म्हणाले, उद्या तुम्हाला वर्तमानपत्राची हेडलाईन आणून देशील आणि त्यावरही संगीत द्यायला लावशील. हे काही गाणं आहे, मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है, वगैरे वगैरे. पण आशाताईंनी ते गाणं गुणगुणायला असहज सुरुवात केली आणि अवघ्या 15 मिनिटात पंचमदांनी त्याची चाल तयार केली होती. ऐकूया हे सुंदरसं गाणं.

वन ऑफ द मोस्ट ब्यूटिफुल सॉन्ग्स। नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है अगर याद रहे। चेहरा बदलेल, नाव पुसलं जाईल, पण जो आवाज मनाचा ठाव घेतो तो कायमस्वरूपी आपली ओळख बनतो। मेरी आवाज ही पहचान है ही ओळ गुलजार यांनी खास लता दीदींसाठी लिहिली होती। आज ही ओळ लता मंगेशकर यांच्या आवाजाची जागतिक ओळख बनली आहे।

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं घर या चित्रपटातलं. डोळे मनाचा आरसा असतात आणि ओठांनी जे सांगता येत नाही ते कधी कधी डोळे सांगून जात असतात, हो ना. अशाच गूढ डोळ्यांवर भाष्य करणारं हे गाणं. गुलजार यांनी हे गाणं रेखा आणि विनोद मेहरा यांच्यावर चित्रित केलं होतं. या गाण्यातल्या शब्दांची गुंफण इतकी तरल आहे ना की आजही हे गाणं रोमॅन्टिक गाण्यांच्या यादीत अव्वल स्थानी असतं.

श्रोतेहो आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत. श्रोतेहो, यानंतर या कार्यक्रमात आपण ऐकूया खुशबू या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं, आरडी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ओ मांझी रे हे गाणं. जीवन ही एक नदी आहे आणि आपण तिचे नावाडी. किनारा कुठे आहे हे कुणालाच ठाऊक नाही आहे, पण प्रवाह आपल्याला पुढे घेऊन जात असतो. हे गाणं किशोरदांच्या सर्वात गंभीर आणि प्रभावी गाण्यांपैकी एक मानलं जातं. या गाण्याने हे सिद्ध केलं की किशोर कुमार केवळ चंचल गाणीच नाही, तर अत्यंत गहन भाव असलेली गाणीही तितक्याच ताकदीनं गाऊ शकत असत. सुंदर असं गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गुलजार यांची गाणी. यानंतर मौसम या चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं दिल ढूंढता है, संगीतकार मदन मोहन. धकाधकीच्या आयुष्यात जेव्हा मन थकतं तेव्हा ते पुन्हा त्या निवांत क्षणांकडे वळतं जिथं केवळ शांतता आणि आपली प्रिय व्यक्ती असते. या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या शेरावरून घेतलेल्या आहेत. गुलजार यांनी गालिब यांच्या कल्पनेला पुढे नेत आधुनिक काळातील विरहाची जोड दिली आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. मी आहे तुमची आरजे शुभांगी. मित्रांनो, गुलजार साहेब म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त पाऊस, चहा आणि विरह आणि ते प्रेम. पण थांबा, गुलजार साहेब जेव्हा मूडमध्ये असतात ना, तेव्हा ते असे काही शब्द खेळवतात की ऐकणारा म्हणतो बॉस हे फक्त यांनाच सुचू शकतं. चला तर मग आज थोडा मूड बदलूया, गुलजार साहेबांच्या वेगवेगळ्या गाण्यांचा आस्वाद घेऊया. आता ऐकूया पडोसन चित्रपटातलं किशोर कुमार मन्नाडे यांनी गायलेलं हे सुंदर गाणं. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलं आहे. चला आता एक म्युझिकल वॉर करूया, साऊथ विरुद्ध नॉर्थ, मन्नाडे विरुद्ध किशोरदा. या सगळ्यांच्या मध्ये अडकलेले आपले मास्टरजी महमूद, हसून हसून पोट दुखेल तुमचं हे नक्की. हे गाणं म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील एक कल्ट क्लासिक आहे. गुलजार यांनी या गाण्याच्या सिच्युएशनसाठी जे मुकाबला स्टाईल संवाद आणि शब्द दिलेत, त्याने या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

ಯ ಕಚತುರ ನಾರ ಅಮ ಜೋಡೆ ಕನೆ.

यानंतर ऐकूया मासूम चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे खास गाणं, हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए. हे गाणं खऱ्या अर्थानं गझल कव्वालीचा फ्युजन आहे. नसरुद्दीन शाह आणि राज बब्बर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही पार्टीची शान ठरतं.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरती शुभांगी सोबत. गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेली गाणी म्हणजे साधे शब्द नाहीत, तर त्या जिवंत भावना असतात. ओल्ड इज गोल्ड मध्ये अनेक गाणी आज आपण त्यांची ऐकणार आहोत. यानंतर ऐकूया तेरे बिना जिया जायना, गायिका लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, कधी कधी घर अगदी भरलेलं असतं, माणसं आजूबाजूला असतात, पण एका खास व्यक्तीशिवाय ते घर घर वाटत नाही. रेखाजींच्या डोळ्यातली ती ओढ आणि गुलजार साहेबांचे हे शब्द ऐकूया, मनाला स्पर्श करणारं हे गाणं. आणि हो, या गाण्यात गुलजार यांनी जिया शब्दाचा वापर इतक्या नजाकतीनं केलाय की लता दिदींच्या आवाजात तो थेट काळजाला भिडतो. हे गाणं आजही प्रत्येक होमसिक व्यक्तीचं लाडकं गाणं ठरतं.

श्रोते हो, जळगावच्या रस्त्यांवरून फिरताना किंवा आयुष्याच्या प्रवासात आपण सगळेच मुसाफिर आहोत, हो ना? ज्याचं घर नाही आणि ठिकाणही नाही अशा एका मुक्त मुसाफिराचं हे गाणं. चला, किशोरदांच्या या सफरीत सामील होऊया. असं म्हटलं जातं की हे गाणं रेकॉर्ड करताना किशोर कुमार इतके मूडमध्ये होते की त्यांनी अनेक ओळी त्यांच्या स्वतःच्या स्टाईलमध्येच इम्प्रूवाइज केल्या होत्या, ज्या गुलजार साहेबांना प्रचंड आवडलेल्या.

संगीतकार राजेश रोशन. मंडळी, सध्याच्या धावपळीच्या युगात आपण खूप गोष्टींच्या मागे धावतोय, पण खरं सुख कशात आहे? जे आहे त्यात समाधान मानण्यात. खट्ट्या मिठ्या आठवणींना उजाळा देणारं हे अतिशय पॉझिटिव्ह गाणं. गुलजार यांनी हे गाणं एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या रोजच्या संघर्षाला आणि आनंदाला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं होतं. या गाण्यामुळेच मिडल क्लास हॅपीनेस ही संकल्पना पडद्यावर अजरामर झाली. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया बंदिनी चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार एस डी वर्मन, मोरा गोरा अंग लैले. थोडं आणखी मागे जाऊया, 1963 वर्ष. गुलजार साहेबांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं ते या पहिल्या गाण्याने. एका तरुणीच्या मनातलं काहूर आणि चंद्राच्या प्रकाशाची उपमा. वा वा, काय सुंदर, काय दर्जा आणि काय तिलेखणी. खरंच अप्रतिम.

गुलजार साहेबांनी लिहिलेलं सर्वात पहिलं गाणं होतं. दिग्दर्शक बिमल रॉय यांना एका गाण्यासाठी नवीन कवी हवा होता आणि गुलजार यांनी या संधीचं असं सोनं केलं की त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड मध्ये आरजे शुभांगी सोबत. यानंतर आंधी चित्रपटातलं हे सुंदर गाणं तुम आ गए हो नूर आ गया है, किशोर कुमार आणि लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्या येण्यानं सगळं वातावरण उजळून निघतं? नसेल तर हे गाणं ऐका, तुम्हाला त्या व्यक्तीची नक्की आठवण येईल. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांची ती मॅच्युअर केमिस्ट्री आणि हे अजरामर गाणं. आंधी चित्रपटातली सगळीच गाणी सुंदर आहेत आणि तसंच राजकीय पार्श्वभूमीवर असली तरी गुलजार यांनी त्यातली प्रेमभावना इतकी जिवंत ठेवली आहे की ती गाणी आजही तितकीच रोमॅन्टिक वाटतात. हो ना?

0: स्वरा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, गुलजार साहेबांची गाणी म्हणजे जणू शब्दांचा पाऊस, जो भिजवत नाही तर मनाला ओलावा देऊन जातो. आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आणि यामधील सर्वात जास्त आवडलेलं गाणं कुठलं तेही आम्हाला जरूर कळवा. तुमचे अभिप्राय, तुमचं मत नक्कीच आमच्यासाठी महत्वाचे आहेत. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433. या क्रमांकावर नक्की संपर्क साधा आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.
2: श्रोत्या, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284994433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

0: गेलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हॅलो, नमस्कार. मोडसन म्युझिक रेडी श्रोते हो, वेलकम बॅक टू मूड्स अँड म्युझिक, अ म्युझिकल जर्नी. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. नवा मूड आणि नवीन म्युझिकसह मी आर जे शुभांगी तुमचं खूप खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. मूड्स अँड म्युझिकमध्ये आज काय खास, तर जाणून घेऊया मिलियन डॉलर्स स्माईलची मालकीण माधुरी दीक्षित नेने यांच्याबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. 15 मे 1967 रोजी मुंबईमध्ये माधुरी दीक्षित यांचा जन्म झाला. मधुबाला, मीना कुमारी आणि नंतर मच्या बाराखडीतली माधुरी, जिनं 1 2 3 म्हणत आरंभ केला आणि 1 नंबरची आघाडीची अभिनेत्री म्हणून इतिहास घडवला. मायक्रोबायोलॉजीची डिग्री घेतानाच कथ्थकमध्ये प्रवीण असलेली धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांनी आपल्या मेहनतीनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. जिद्द आणि महत्वाकांक्षेच्या जोरावर त्यांनी सारं काही मिळवलं. ॲक्च्युली आईवडिलांची त्यांनी डॉक्टर व्हावं अशी इच्छा होती, पण लहानपणापासूनच डान्सची आवड असल्यामुळे हळूहळू अभिनयाची गोडीसुद्धा लागली. आणि मात्र यानंतर माधुरी दीक्षित यांनी मागे फिरून पाहिलं नाही. त्यानंतर 1984 अबोध सिनेमातून माधुरी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर कधीही मागे वळून पाहिलं नाही. तेजाबनंतर तिची लोकप्रियता गगनापर्यंत पोहोचली. नंतर डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी 1999 लग्न केलं आणि आता 2 मुलंही आहेत. श्रोते हो, संगीत आणि माधुरी दीक्षित या 2 गोष्टी एकत्र आल्या की काही जादूमय घडतं. ती केवळ गाणी सादर करत नाही, तर गाण्यांच्या भावनांना रंगसुद्धा देते. तिच्या नृत्यातून, हास्यातून आणि अभिनयातून ती प्रत्येक गाण्याला एक खास मूड देते. कधी प्रेमळ, कधी शरमलेली, कधी खट्याळ, कधी सोज्वळ, तर कधी झणझणीत मराठमोळी. ऐकूया हे खास गाणं. माधुरी दीक्षितच्या करिअरमधलं सगळ्यात धमाकेदार रिपीट माधुरी
0: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची आरजे शुभांगी रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. या कार्यक्रमात आज आपण ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले काही निवडक गीतं. हे 2 नाव म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील ऊर्जेचा महासागर. या जोडीने रोमॅन्टिक गाण्यांपासून ते धम्माल मस्तीच्या गाण्यांपर्यंत सगळंच गाजवलंय. तेव्हा सुरुवातीला ऐकूया चलती का नाम गाडी. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, कलाकार किशोर कुमार आणि मधुबाला. जेव्हा प्रेमात थोडी खेचाखेची आणि भरपूर मस्ती असते तेव्हा हे गाणं ओठांवर येतं. कारच्या इंजिनच्या आवाजात सुरू होणारा हा सुरांचा प्रवास. या गाण्यातील एक विशेष आवाज किशोरदांनी स्वतःच्या कल्पनेतून काढला होता, जो स्क्रिप्टमध्ये नव्हता. ऐकूया हे सुंदर गाणं. हाल

0: मनसे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: श्रोतहो, यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकूया चित्रपट खेल खेल में। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार गुलशन बावरा, कलाकार ऋषी कपूर आणि नीतू सिंग। तरुण पिढीचा सळसळता उत्साह आणि आर डी बर्मन यांचे हार्ट टचिंग बीट्स हे गाणं रेकॉर्ड करताना आशाताईंनी किशोरदांना विचारलं होतं, इतकी एनर्जी कुठून आणता? त्यावर किशोरदा म्हणाले होते, फक्त चहा आणि तुमची साथ। तर अशीच साथ तुम्ही सुद्धा आम्हाला देत राहा, ऐकत राहा रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांकी सोबत। ऐकूया सुंदर गाणं एक।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेली धम्माल गीतं. यानंतर कार्यक्रमात ऐकूया चित्रपट पेइंग गेस्ट. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी. देव आनंद आणि नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं छोड दो आचल जमाना क्या कहेगा, काळाच्या पुढचं गाणं जिथं प्रेमातला रुसवा फुगवा अत्यंत गोड शब्दात मांडलाय. देवानंद यांच्या स्टाईलला साजेसा आवाज देण्यासाठी किशोरदांनी या गाण्यात अनेक ठिकाणी यॉडलिंगचा हलका स्पर्श सुद्धा दिला आहे. ऐकूया हे सुंदर गाणं.

रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग। यानंतर ऐकूया बुड्ढा मिल गया या चित्रपटातलं भली भली सी एक सूरत, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि यातील कलाकार आहेत नवीन निश्चल अर्चना। साधे शब्द पण अफाट गाजलेलं हे गाणं जे आजही ऐकताना फ्रेश वाटतं। या गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी किशोर कुमार खूप जोक्स सांगत होते, विनोद सांगत होते, किस्से सांगत होते, ज्यामुळे आशाताईंना हसू आवरत नव्हतं आणि अनेक रिटेक्स करावे लागले होते। भली भली सी एक सूरत

0: स्वरा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आता ऐकूया सीता और गीता या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं गीत. हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे एव्हरग्रीन गाणं ओ साथी चल. स्केटिंग करताना गायलेलं हे गाणं आजही पिकनिकची आठवण करून देत असतं. गाण्यात जे स्केटिंगचे दृश्य आहे त्यासाठी गाण्याला एक गती म्हणजे पेस देण्याचं काम आशाताईंच्या हरकतींनी यात केलेलं आहे. तेव्हा ऐकूया ब्युटिफुल सॉन्ग.
2: अरे अरे ए ए

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, यानंतर महल या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं इंदिवर यांचं गीत. यातील कलाकार आहेत देव आनंद आणि आशा पारेख. आखो आखो मे. न बोलता बरंच काही सांगून जाणाऱ्या डोळ्यांची ही संगीतमय गोष्ट. या गाण्यात किशोरदांनी देव आनंद यांच्या अभिनयाला हुबेहूब पकडण्यासाठी मध्येच थोडा श्वास रोखून घातलाय. तुम्ही नक्कीच त्या जागा ओळखाल अशी मी आशा करते. ऐकूया हे खास गाणं.

0: करा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर तीन देविया या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, देव आनंद आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत अरे यार मेरी तुम भी हो गजब, एका चालत्या गाडीतलं गाणं जिथे प्रियसीची खोड काढणारा प्रियकर आहे. गाण्याच्या शूटिंग वेळी देव आनंद खरोखर गाडी चालवत होते आणि किशोरदा मागे बसून त्यांना गाण्याच्या ओळी समजावत होते. ऐकूया सुंदर गाणं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये पुढचं गाणं ऐकूया. यादो की बारात या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीत दिलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत. यातील कलाकार आहेत तारिक खान आणि नीतू सिंग. ओ मेरी सोनी, गिटारच्या तारांवर छेडलेलं प्रेमाचं एक हळवं सॉन्ग. या गाण्यातील ओ मेरी सोनी ही लाईन आर डी बर्मन यांनी एका इंग्लिश ट्यूनवरून प्रेरणा घेऊन बनवली होती.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर कार्यक्रमात ऐकूया आनंदाश्रम। या चित्रपटातलं श्यामल मित्र संगीतकार गीतकार इंदिवर सारा प्यार तुम्हारा। बंगाली मातीचा सुगंध असलेलं हे गाणं मनाला एक वेगळीच शांतता देतं। हे गाणं ओरिजिनल बंगाली गाण्याचं हिंदी व्हर्जन आहे। किशोरदांनी यासाठी विशेष रियाज सुद्धा केला होता।

यानंतर ऐकूया जवानी दिवानी या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी आणि यातील कलाकार आहेत रणधीर कपूर आणि जया बच्चन. जाने जा ढूंढता फिर रहा, हाय पिचवर गाण्याची आशाताईंची ताकद आणि किशोरदांचा पहाडी आवाज. या गाण्यातील आलाप जो आहे त्यासाठी आशाताईंनी एकाच टेकमध्ये रेकॉर्डिंग पूर्ण केलं होतं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: यानंतर ऐकूया अवतार या चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांच्यावर चित्रित झालेलं दिन महिने साल गुजरते जाएंगे हे गाणं ऐकून किशोरदा भावुक झाले होते आणि म्हणाले होते की हे गाणं माझ्या आयुष्याशी मिळतं जुळतं आहे. काळ बदलतो पण प्रेम तेच राहतं हे सांगणारं एक भावनिक गाणं.

श्रोते हो आपण ट्यून केलाय रेडिओ मनभावन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये ऐकूया पुढचं गाणं. प्रेमातल्या वचनांची ही एक सुश्राव्य गुंफण. हे गाणं आर डी बर्मन यांच्या सर्वात प्रिय फेवरेट ट्यून पैकी एक होतं. ये वादा रहा ऋषी कपूर आणि टीना मुनीम यांच्यावर चित्रित झालेलं हे स्पेशल गाणं.

तर कार्यक्रमात ऐकूया द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. कलाकार आहेत अमिताभ बच्चन आणि झीनत अमान. व्हेनिसच्या पाण्यात नौकेवर गायलेलं हे गाणं जगभरात प्रसिद्ध झालं. गाण्यातील जो इटालियन आवाज ऐकू येतो तो तिथल्या स्थानिक व्यक्तीचा आहे जो आर डी यांनी स्पॉटवर रेकॉर्ड केला होता. दो लफ्जों की है दिल की कहानी.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: यानंतर ऐकूया काश्मीर की कली या चित्रपटातलं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं एस एच बिहारी यांचं गीत शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेलं हे खास गाणं इशारो इशारो में दिल लेने वाले. ओ पी नय्यर यांचा ताल आणि काश्मीरचं सौंदर्य वा. किशोरदांनी शम्मी कपूर यांच्या एनर्जीला मॅच करण्यासाठी हे गाणं उभं राहून रेकॉर्ड केलं होतं. असे हे खास किस्से आहेत प्रत्येक गाण्यामागचे. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत.

यानंतर कार्यक्रमात ऐकूया अलबेला या चित्रपटातलं सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत, किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं हे खेळकर गाणं. हे गाणं किशोरदांच्या अत्यंत आवडीचं होतं आणि ते आपल्या स्टेज शो मध्ये हमखास हे गाणं गात असत.

0: मंडळी हे होते किशोर आणि आशा यांच्या सुरांचे काही मोती. हे फक्त संगीत नाही तर त्या सुवर्ण काळाचा एक जिवंत इतिहास आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: हाय, हॅलो, नमस्कार श्रोते हो, मी आहे रेडिओ मनभावन 90.8 FM ची आरजे शुभांगी आणि आजच्या ओल्ड इज गोल्ड या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण सफर करणार आहोत अशा एका जगात जिथे सुरांचा राजा आणि गळ्यांची राणी एकत्र येतात. होय, आपण बोलतोय किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्याबद्दल. चला तर मग सुरू करूया हा खास शो ओल्ड इज गोल्ड. या गाण्यातील आर्तता आणि संवादात्मक शैली आजही काळजाला भिडते. तेरे बिना जिंदगी से कोई, आंधी चित्रपटातलं हे गाणं, संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार. ऐकूया हे खास गाणं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: Gata rahe mera dil. Romance आणि निसर्गाचा अप्रतिम संगम असलेलं हे सदाबहार गाणं चित्रपट गाईड संगीत दिग्दर्शक एस डी बर्मन गीतकार शैलेंद्र.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: हाय, मी आरजे स्वरा। आपण ट्यून केले रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
2: साधेपणा आणि भावना, रिपीट, साधेपणा आणि भावनांचा सुंदर आविष्कार। चित्रपट आराधना, संगीत दिग्दर्शक SD बर्मन, गीतकार आनंद बक्षी। कोरा कागज था।

0: करा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: एक खट्याळ आणि ऊर्जेने भरलेलं

तेरे मेरे मिलन किए रहना। शास्त्रीय बैठक असलेलं आणि मनाला शांतता देणारं हे गाणं चित्रपट अभिमान, संगीत दिग्दर्शक एस टी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर।

निरोगीपणा, विशिष्ट महिलांसाठी घर, काम आणि स्वतःची काळजी यामध्ये संतुलन राखत असताना स्किन केअर कधी कधी राहून जाते. पण लक्षात ठेवलं पाहिजे की सुंदर दिसणं म्हणजे फक्त मेकअप नाही, तर निरोगी त्वचा हे

धडक गीतं. हे दोन नाव म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील ऊर्जेचा महासागर. या जोडीने रोमॅन्टिक गाण्यांपासून ते धम्माल मस्तीच्या गाण्यांपर्यंत सगळंच गाजवलंय. तेव्हा सुरुवातीला ऐकूया चलती का नाम गाडी. संगीतकार एस टी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, कलाकार किशोर कुमार आणि मधुबाला. जेव्हा प्रेमात थोडी खेचाखेची आणि भरपूर मस्ती असते तेव्हा हे गाणं नव्हता. ऐकूया हे सुंदर गाणं. हाल

0: मी विभूती
1: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
2: श्रोतहो, यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकूया चित्रपट खेल खेल में। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार गुलशन बावरा, कलाकार ऋषी कपूर आणि नीतू सिंग। तरुण पिढीचा सळसळता उत्साह आणि आर डी बर्मन यांचे हार्ट टचिंग बीट्स हे गाणं रेकॉर्ड करताना आशाताईंनी किशोरदांना विचारलं होतं, इतकी एनर्जी कुठून आणता? त्यावर किशोरदा म्हणाले होते, फक्त चहा आणि तुमची साथ। तर अशीच साथ तुम्ही सुद्धा आम्हाला देत रहा, ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत। ऐकूया सुंदर गाणं एक मिनिट।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेली धम्माल गीतं. यानंतर कार्यक्रमात ऐकूया चित्रपट पेइंग गेस्ट. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, देवानंद आणि नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं छोड दो आचल जमाना क्या कहेगा, काळाच्या पुढचं गाणं जिथं प्रेमातला रुसवा फुगवा अत्यंत गोड शब्दात मांडलाय. देवानंद यांच्या स्टाईलला साजेसा आवाज देण्यासाठी किशोरदांनी या गाण्यात अनेक ठिकाणी यॉडलिंगचा हलका स्पर्श सुद्धा दिला आहे. ऐकूया हे सुंदर गाणं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart-touching.
1: यानंतर ऐकूया बुड्ढा मिल गया या चित्रपटातलं भली भली सी एक सूरत, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि यातील कलाकार आहेत नवीन निश्चल, अर्चना. साधे शब्द पण अफाट गाजलेलं हे गाणं जे आजही ऐकताना फ्रेश वाटतं. या गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी किशोर कुमार खूप जोक्स सांगत होते, विनोद सांगत होते, किस्से सांगत होते, ज्यामुळे आशाताईंना हसू आवरत नव्हतं आणि अनेक रिटेक्स करावे लागले होते. भली भली सी एक सूरत

0: आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आता ऐकूया सीता और गीता या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं गीत. हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे एव्हरग्रीन गाणं ओ साथी चल. स्केटिंग करताना गायलेलं हे गाणं आजही पिकनिकची आठवण करून देत असतं. गाण्यात जे स्केटिंगचे दृश्य आहे त्यासाठी गाण्याला एक गती म्हणजे पेस देण्याचं काम आशाताईंच्या हरकतींनी यात केलेलं आहे. तेव्हा ऐकूया ब्युटिफुल सॉन्ग.
2: अरे अरे ए ए

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेता है खास फोन इन कार्यक्रम हेलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग। श्रोते हो, यानंतर महल या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं इंदिवर यांचं गीत। यातील कलाकार आहेत देव आनंद आणि आशा पारेख। आखो आखो में न बोलता बरंच काही सांगून जाणाऱ्या डोळ्यांची ही संगीतमय गोष्ट। या गाण्यात किशोरदांनी देव आनंद यांच्या अभिनयाला हुबेहूब पकडण्यासाठी मध्येच थोडा श्वास रोखून घातलाय। तुम्ही नक्कीच त्या जागा ओळखाल अशी मी आशा करते। ऐकूया हे खास गाणं।

0: आपण ठेवून गेले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर तीन देविया या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, देव आनंद आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत अरे यार मेरी तुम भी हो गजब, एका चालत्या गाडीतलं गाणं जिथे प्रियसीची खोड काढणारा प्रियकर आहे. गाण्याच्या शूटिंग वेळी देव आनंद खरोखर गाडी चालवत होते आणि किशोरदा मागे बसून त्यांना गाण्याच्या ओळी समजावत होते. ऐकूया सुंदर गाणं.

एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग। श्रोते हो आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। ओल्ड इज गोल्ड मध्ये पुढचं गाणं ऐकूया, यादो की बारात या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीत दिलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत। यातील कलाकार आहेत तारिक खान आणि नीतू सिंग। ओ मेरी सोनी, गिटारच्या तारांवर छेडलेलं प्रेमाचं एक हळवं सॉन्ग। या गाण्यातील ओ मेरी सोनी ही लाईन आर डी बर्मन यांनी एका इंग्लिश ट्यूनवरून प्रेरणा घेऊन बनवली होती।

यानंतर ऐकूया जवानी दिवानी या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी आणि यातील कलाकार आहेत रणधीर कपूर आणि जया बच्चन. जाने जा ढूंढता फिर रहा, हाय पिचवर गाण्याची आशाताईंची ताकद आणि किशोरदांचा पहाडी आवाज. या गाण्यातील आलाप जो आहे त्यासाठी आशाताईंनी एकाच टेकमध्ये रेकॉर्डिंग पूर्ण केलं होतं.

एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग। यानंतर ऐकूया अवतार या चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत, राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांच्यावर चित्रित झालेलं दिन महिने साल गुजरते जाएंगे। हे गाणं ऐकून किशोरदा भावुक झाले होते आणि म्हणाले होते की हे गाणं माझ्या आयुष्याशी मिळतं जुळतंय, काळ बदलतो पण प्रेम तेच राहतं हे सांगणारं एक भावनिक गाणं।

श्रोते हो आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये ऐकूया पुढचं गाणं. प्रेमातल्या वचनांची ही सुश्राव्य गुंफण. हे गाणं आर डी बर्मन यांच्या सर्वात प्रिय फेवरेट ट्यून पैकी एक होतं. ये वादा रहा ऋषी कपूर आणि टीना मुनीम यांच्यावर चित्रित झालेलं हे स्पेशल गाणं.

यानंतर कार्यक्रमात ऐकूया द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. कलाकार आहेत अमिताभ बच्चन आणि झीनत अमान. व्हेनिसच्या पाण्यात नौकेवर गायलेलं हे गाणं जगभरात प्रसिद्ध झालं. गाण्यातील जो इटालियन आवाज ऐकू येतो तो तिथल्या स्थानिक व्यक्तीचा आहे जो आर डी यांनी स्पॉटवर रेकॉर्ड केला होता. दो लफ्जों की है दिल की कहानी.

यानंतर ऐकूया काश्मीर की कली या चित्रपटातलं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं एस एच बिहारी यांचं गीत शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेलं हे खास गाणं इशारो इशारो में दिल लेने वाले. ओ पी नय्यर यांचा ताल आणि काश्मीरचं सौंदर्य वा. किशोरदांनी शम्मी कपूर यांच्या एनर्जीला मॅच करण्यासाठी हे गाणं उभं राहून रेकॉर्ड केलं होतं. असे हे खास किस्से आहेत प्रत्येक गाण्यामागचे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत.

गात जिथे सुनचा राजा आणि गळ्यांची राणी एकत्र येतात. होय, आपण बोलतोय किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्याबद्दल. चला तर मग सुरू करूया हा खास शो ओल्ड इज गोल्ड. या गाण्यातील आर्तता आणि संवादात्मक शैली आजही काळजाला भिडते. तेरे बिना जिंदगी से कोई. आंधी चित्रपटातलं हे गाणं संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार. ऐकूया हे खास गाणं. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची आर्ज शुभांगी, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. या कार्यक्रमात आज आपण ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले काही निवडक गीतं. हे दोन नाव म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील ऊर्जेचा महासागर. या जोडीने रोमॅन्टिक गाण्यांपासून ते धम्माल मस्तीच्या गाण्यांपर्यंत सगळंच गाजवलंय. तेव्हा सुरुवातीला ऐकूया चलती का नाम गाडी. संगीतकार एस टी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, कलाकार किशोर कुमार आणि मधुबाला. जेव्हा प्रेमात थोडी खेचाखेची आणि भरपूर मस्ती असते तेव्हा हे गाणं ओठांवर येतं. कारच्या इंजिनच्या आवाजात सुरू होणारा हा सुरांचा प्रवास. या गाण्यातील एक विशेष आवाज किशोरदांनी स्वतःच्या कल्पनेतून काढला होता, जो स्क्रिप्टमध्ये नव्हता. ऐकूया हे सुंदर गाणं. हाल

0: आरसी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टच।
1: श्रोतहो, यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकूया चित्रपट खेल खेल में, संगीतकार आर डी बर्मन, गीतकार गुलशन बावरा, कलाकार ऋषी कपूर आणि नीतू सिंग। तरुण पिढीचा सळसळता उत्साह आणि आर डी बर्मन यांचे हार्ट टचिंग बीट्स हे गाणं रेकॉर्ड करताना आशाताईंनी किशोरदांना विचारलं होतं, इतकी एनर्जी कुठून आणता? त्यावर किशोरदा म्हणाले होते, फक्त चहा आणि तुमची साथ। तर अशीच साथ तुम्ही सुद्धा आम्हाला देत रहा, ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत। ऐकूया सुंदर गाणं एक।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेली धम्माल गीत. यानंतर कार्यक्रमात ऐकूया चित्रपट पेइंग गेस्ट. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी. देव आनंद आणि नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं छोड दो आचल जमाना क्या कहेगा, काळाच्या पुढचं गाणं जिथं प्रेमातला रुसवा फुगवा अत्यंत गोड शब्दात मांडलाय. देवानंद यांच्या स्टाईलला साजेसा आवाज देण्यासाठी किशोरदांनी या गाण्यात अनेक ठिकाणी यॉडलिंगचा हलका स्पर्श सुद्धा दिला आहे. ऐकूया हे सुंदर गाणं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: यानंतर ऐकूया बुड्ढा मिल गया या चित्रपटातलं भली भली सी एक सूरत, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि यातील कलाकार आहेत नवीन निश्चल, अर्चना. साधे शब्द पण अफाट गाजलेलं हे गाणं, जे आजही ऐकताना फ्रेश वाटतं. या गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी किशोर कुमार खूप जोक्स सांगत होते, विनोद सांगत होते, किस्से सांगत होते, ज्यामुळे आशाताईंना हसू आवरत नव्हतं आणि अनेक रिटेक्स करावे लागले होते. भली भली सी एक सूरत

0: करा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आता ऐकूया सीता और गीता या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं गीत. हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे एव्हरग्रीन गाणं ओ साथी चल. स्केटिंग करताना गायलेलं हे गाणं आजही पिकनिकची आठवण करून देत असतं. गाण्यात जे स्केटिंगचे दृश्य आहे त्यासाठी गाण्याला एक गती म्हणजे पेस देण्याचं काम आशाताईंच्या हरकतींनी यात केलेलं आहे. तेव्हा ऐकूया ब्युटिफुल सॉन्ग.
2: अरे अरे ए ए ए

श्रोत आणि बनवा हा क्षण खास आरजे शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, यानंतर महल या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं इंदिवर यांचं गीत. यातील कलाकार आहेत देव आनंद आणि आशा पारेख. आखो आखो मे न बोलता बरंच काही सांगून जाणाऱ्या डोळ्यांची ही संगीतमय गोष्ट या गाण्यात किशोरदांनी देव आनंद यांच्या अभिनयाला हुबेहूब पकडण्यासाठी मध्येच थोडा श्वास रोखून घातलाय. तुम्ही नक्कीच त्या जागा ओळखाल अशी मी आशा करते. ऐकूया हे खास गाणं.

0: हाय हॅलो नमस्कार. रेडिओ मनभावनच्या सर्व रसिक श्रोत्यांना आर्ज शुभांगीचा नमस्कार. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. आजचा आपला शो खूप खास आहे, कारण आज आपण अशा जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी तब्बल 3 दशकं बॉलिवूडवर राज्य केलं. LP म्हणजेच लक्ष्मीकांत प्यारेलाल. गल्लीतल्या पोरांपासून मोठ्यांच्या ओठांवर यांची गाणी असतात. चला तर मग व्हॉल्यूम वाढवा.
1: प्रीलोडेड गानो वाला की पॅड फोन धमाकेदार साउंड के साथ कारवा.
2: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.4
3: सारे गामा कारवा.
2: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM ऑलवेज हर्ट.
0: श्रोते हो नमस्कार. आजच्या विशेष कार्यक्रमात मी आरजे शुभांगी आपलं स्वागत करते. श्रोते हो, उन्हाळा म्हटला की फक्त उष्णता नाही तर त्यासोबत येतात त्वचेच्या अनेक समस्या सुद्धा. टॅनिंग, पिंपल्स, ऑइली स्किन आणि निस्तेजपणा, विशेषतः महिलांसाठी घर, काम आणि स्वतःची काळजी यामध्ये संतुलन राखत असताना स्किन केअर कधी कधी राहून जाते. पण लक्षात ठेवलं पाहिजे की सुंदर दिसणं म्हणजे फक्त मेकअप नाही.
4: आपण ट्यून. नमस्कार दोस्तों,

साठी एक नाट संधी स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस. होय मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त शिक्षण पुरेसं नाहीये, तर आवश्यक आहे नवीन कौशल्यांची जोड. आणि याच विचारातून सोसायटीच्या प्रत्येक डिपार्टमेंटतर्फे एक स्पेशल स्किल बेस्ड कोर्स आयोजित केला जाणार आहे. कुणाला हवं आहे कम्युनिकेशन स्किल, कुणाला हवं आहे टेक्नॉलॉजीचं ज्ञान,

सोसायटीच्या प्रत्येक डिपार्टमेंटतर्फे एक स्पेशल स्किल बेस्ड कोर्स आयोजित केला जाणार आहे. कुणाला हवं आहे कम्युनिकेशन स्किल, कुणाला हवं आहे टेक्नॉलॉजीचं ज्ञान,

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. दौलत के दुश्मन या चित्रपटामधलं संगीतकार राहुल देव बर्मन.

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी ह्यांची गीतरचना, राहुल देव बर्मन यांचं संगीत. चित्रपट दौलत के दुश्मन.

0: माहिती ज्ञान मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची आरजे शुभांगी, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. या कार्यक्रमात आज आपण ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले काही निवडक गीतं. हे दोन नाव म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील ऊर्जेचा महासागर. या जोडीने रोमॅन्टिक गाण्यांपासून ते धम्माल मस्तीच्या गाण्यांपर्यंत सगळंच गाजवलंय. तेव्हा सुरुवातीला ऐकूया चलती का नाम गाडी. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, कलाकार किशोर कुमार आणि मधुबाला. जेव्हा प्रेमात थोडी खेचाखेची आणि भरपूर मस्ती असते तेव्हा हे गाणं ओठांवर येतं. कारच्या इंजिनच्या आवाजात सुरू होणारा हा सुरांचा प्रवास. या गाण्यातील एक विशेष आवाज किशोरदांनी स्वतःच्या कल्पनेतून काढला होता, जो स्क्रिप्टमध्ये नव्हता. ऐकूया हे सुंदर गाणं. हाल

0: मी विभूती
1: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
2: श्रोतहो, यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकूया चित्रपट खेल खेल में। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार गुलशन बावरा, कलाकार ऋषी कपूर आणि नीतू सिंग। तरुण पिढीचा सळसळता उत्साह आणि आर डी बर्मन यांचे हार्ट टचिंग बीट्स हे गाणं रेकॉर्ड करताना आशाताईंनी किशोरदांना विचारलं होतं, इतकी एनर्जी कुठून आणता? त्यावर किशोरदा म्हणाले होते, फक्त चहा आणि तुमची साथ। तर अशीच साथ तुम्ही सुद्धा आम्हाला देत रहा, ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत। ऐकूया सुंदर गाणं एक में।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेली धम्माल गीत. यानंतर कार्यक्रमात ऐकूया चित्रपट पेइंग गेस्ट. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी. देव आनंद आणि नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं छोड दो आचल जमाना क्या कहेगा, काळाच्या पुढचं गाणं जिथं प्रेमातला रुसवा फुगवा अत्यंत गोड शब्दात मांडलाय. देवानंद यांच्या स्टाईलला साजेसा आवाज देण्यासाठी किशोरदांनी या गाण्यात अनेक ठिकाणी यॉडलिंगचा हलका स्पर्श सुद्धा दिला आहे. ऐकूया हे सुंदर गाणं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: यानंतर ऐकूया बुड्ढा मिल गया या चित्रपटातलं भली भली सी एक सूरत, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि यातील कलाकार आहेत नवीन निश्चल, अर्चना. साधे शब्द पण अफाट गाजलेलं हे गाणं जे आजही ऐकताना फ्रेश वाटतं. या गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी किशोर कुमार खूप जोक्स सांगत होते, विनोद सांगत होते, किस्से सांगत होते, ज्यामुळे आशाताईंना हसू आवरत नव्हतं आणि अनेक रिटेक्स करावे लागले होते. भली भली सी एक सूरत

0: स्वरा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आता ऐकूया सीता और गीता या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं गीत. हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे एव्हरग्रीन गाणं ओ साथी चल. स्केटिंग करताना गायलेलं हे गाणं आजही पिकनिकची आठवण करून देत असतं. गाण्यात जे स्केटिंगचे दृश्य आहे त्यासाठी गाण्याला एक गती म्हणजे पेस देण्याचं काम आशाताईंच्या हरकतींनी यात केलेलं आहे. तेव्हा ऐकूया ब्युटिफुल सॉन्ग.
2: अरे अरे ए ए ए

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, यानंतर महल या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं इंदिवर यांचं गीत. यातील कलाकार आहेत देव आनंद आणि आशा पारेख. आखो आखो मे, न बोलता बरंच काही सांगून जाणाऱ्या डोळ्यांची ही संगीतमय गोष्ट. या गाण्यात किशोरदांनी देव आनंद यांच्या अभिनयाला हुबेहूब पकडण्यासाठी मध्येच थोडा श्वास रोखून घातलाय. तुम्ही नक्कीच त्या जागा ओळखाल अशी मी आशा करते. ऐकूया हे खास गाणं.

0: स्वर अपन ट्यून के लिए रेडियो मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर तीन देविया या चित्रपटातलं SD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, देव आनंद आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत अरे यार मेरी तुम भी हो गजब, एका चालत्या गाडीतलं गाणं जिथे प्रियसेची खोड काढणारा प्रियकर आहे। गाण्याच्या शूटिंग वेळी देव आनंद खरोखर गाडी चालवत होते आणि किशोरदा मागे बसून त्यांना गाण्याच्या ओळी समजावत होते। ऐकूया सुंदर गाणं।

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये पुढचं गाणं ऐकूया, यादो की बारात. या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीत दिलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत. यातील कलाकार आहेत तारिक खान आणि नीतू सिंग. ओ मेरी सोनी, गिटारच्या तारांवर छेडलेलं प्रेमाचं एक हळवं सॉन्ग. या गाण्यातील ओ मेरी सोनी ही लाईन आर डी बर्मन यांनी एका इंग्लिश ट्यूनवरून प्रेरणा घेऊन बनवली होती.

0: आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर कार्यक्रमात ऐकूया आनंदाश्रम। या चित्रपटातलं श्यामल मित्र संगीतकार गीतकार इंदिवर, सारा प्यार तुम्हारा। बंगाली मातीचा सुगंध असलेलं हे गाणं मनाला एक वेगळीच शांतता देतं। हे गाणं ओरिजिनल बंगाली गाण्याचं हिंदी व्हर्जन आहे। किशोरदांनी यासाठी विशेष रियाज सुद्धा केला होता।

यानंतर ऐकूया जवानी दिवानी या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी आणि यातील कलाकार आहेत रणधीर कपूर आणि जया बच्चन. जाने जा ढूंढता फिर रहा, हाय पिचवर गाण्याची आशाताईंची ताकद आणि किशोरदांचा पहाडी आवाज. या गाण्यातील आलाप जो आहे त्यासाठी आशाताईंनी एकाच टेकमध्ये रेकॉर्डिंग पूर्ण केलं होतं.

0: रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया अवतार या चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत, राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांच्यावर चित्रित झालेलं दिन महिने साल गुजरते जाएंगे। हे गाणं ऐकून किशोरदा भावुक झाले होते आणि म्हणाले होते की हे गाणं माझ्या आयुष्याशी मिळतं जुळतं आहे, काळ बदलतो पण प्रेम तेच राहतं हे सांगणारं एक भावनिक गाणं।

श्रोते हो आपण ट्यून केलाय रेडिओ मन भवन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये ऐकूया पुढचं गाणं. प्रेमातल्या वचनांची ही सुश्राव्य गुणपण. हे गाणं आर डी बर्मन यांच्या सर्वात प्रिय फेवरेट ट्यून पैकी एक होतं. ये वादा रहा ऋषी कपूर आणि टीना मुनीम यांच्यावर चित्रित झालेलं हे स्पेशल गाणं.

यानंतर कार्यक्रमात ऐकूया द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. कलाकार आहेत अमिताभ बच्चन आणि झीनत अमान. व्हेनिसच्या पाण्यात नौकेवर गायलेलं हे गाणं जगभरात प्रसिद्ध झालं. गाण्यातील जो इटालियन आवाज ऐकू येतो तो तिथल्या स्थानिक व्यक्तीचा आहे जो आर डी यांनी स्पॉटवर रेकॉर्ड केला होता. दो लफ्जों की है दिल की कहानी.

0: ಟ್ಯೂನ್ ಇನ್ ಎನಿವೇರ್ ರೇಡಿಯೋ ಮನ್ ಭವನ್ 90.8 ಎಫ್ಎಂ ಆಲ್ವೇಸ್ ಹಾರ್ಟ್ ಟಚಿಂಗ್.
1: यानंतर ऐकूया काश्मीर की कली या चित्रपटातलं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं एस एच बिहारी यांचं गीत शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेलं हे खास गाणं इशारो इशारो में दिल लेने वाले. ओ पी नय्यर यांचा ताल आणि काश्मीरचं सौंदर्य वा. किशोरदांनी शम्मी कपूर यांच्या एनर्जीला मॅच करण्यासाठी हे गाणं उभं राहून रेकॉर्ड केलं होतं. असे हे खास किस्से आहेत प्रत्येक गाण्यामागचे. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

यानंतर कार्यक्रमात ऐकूया अलबेला या चित्रपटातलं सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं हे खेळकर गाणं. हे गाणं किशोरदांच्या अत्यंत आवडीचं होतं आणि ते आपल्या स्टेज शो मध्ये हमखास हे गाणं गात असत.

0: सुतार मंडळी हे होते किशोर आणि आशा यांच्या सुरांचे काही मोती. हे फक्त संगीत नाही तर त्या सुवर्ण काळाचा एक जिवंत इतिहास आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. ओल्ड इज गोल्डच्या आजच्या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोतांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग एका अशा अवलियाला समर्पित आहे ज्याने आपल्या शब्दांनी शब्दांच्या पलीकडचं जग आपल्याला दाखवलं. चित्रपट सृष्टीतील एक असं नाव ज्यांच्या लेखणीत कधी पावसाचा सुगंध असतो तर कधी जुन्या आठवणींचा ओलावा. हो, आपण बोलतोय शब्दांचे जादूगार गुलजार साहेबांबद्दल. त्यांचे शब्द म्हणजे केवळ गाणी नसून ते जगण्याचे अनुभव आहेत. चला तर मग सुरू करूया गुलजार साहेबांच्या सदाबहार गाण्यांचा हा सुरेल प्रवास. ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. श्रोते हो, कधी कधी दोन माणसं एकमेकांपासून वेगळी होतात पण त्यांच्यातील आठवणी मात्र कधीच पुसल्या जात नाहीत. अशाच एका प्रवासात एकमेकांना भेटलेल्या जोडप्याची ही आर्तहाक. या गाण्यामागची गोष्ट अशी, या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा लुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मिळता जुळता होता, ज्यामुळे चित्रपट वादात सापडला होता. या गाण्यातील एक ओळ, अगर आप शायर न होते तो बडे ही ऑर्डिनरी होते, ही प्रत्यक्ष गुलजार यांच्या पत्नी राखी यांनी त्यांना म्हटली होती, जी गुलजार यांनी संवादात वापरली. तर आज आपण आता सुरुवातीला ऐकणार आहोत आंधी चित्रपटातलं हे गीत. गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात आपण ऐकत आहात शब्दांचे जादूगार गुलजार साहेब यांची गीत तुझसे नाराज नही जिंदगी. गायक कलाकार लता मंगेशकर, अनुप घोषाल, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, आयुष्य आपल्यासमोर अनेक पेच उभं करत असतं. कधी ते आपल्याला रडवतं तर कधी हसवतं, पण शेवटी आपण आयुष्यावर रागवू शकत नाही, कारण तेच आपल्याला जगण्याची संधी देतं. तुझसे नाराज नही जिंदगी या गाण्याचे दोन भाग आहेत. अनुप घोषाल यांनी गायलेलं गाणं वडिलांच्या हतबलतेचं चित्रण करतं, तर लता दीदींचं गाणं एका स्त्रीच्या वेदनेचं चित्रण करतं, जिला पतीच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलाचा स्वीकार करायचा असतो. ऐकूया हे खास गाणं.

0: हाय, मी आरती स्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर गोलमाल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे पुढचं गाणं आने वाला पल जाने वाला है. खरंय, वर्तमान हेच सर्वात मोठं सत्य आहे. जो क्षण आता आहे तो पुढच्या क्षणी आठवण बनणार आहे. चला तर मग या क्षणाला भरभरून जगूया. हे गाणं एका विनोदी चित्रपटात असून सुद्धा अतिशय खोल अर्थ देऊन जात असतं. अमोल पालेकर आणि बिंदिया गोस्वामी यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला 1980 फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.
2: कुछ नहीं ठहरता ना पंचम, कभी भी कहीं भी, न तुम ठहरे न मैं ही रुकूंगा. मैं क्या बताऊं कि बहता दरिया जब आ रहा था तो जा रहा था.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्डमध्ये आरजे शुभांगी सोबत. यानंतर आता ऐकूया मुसाफिर हूं यारो, गायक कलाकार किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन. ज्यांचं घर नाही आणि पत्ता नाही, तरीही ज्यांच्या पावलात जग जिंकण्याची जिद्द आहे, अशा भटक्या आत्म्यांचं हे गाणं म्हणायला हवं असं म्हटलं जातं की जेव्हा गुलजार, किशोर कुमार आणि आर डी बर्मन मुंबईला कारने प्रवास करत होते तेव्हा प्रवासातच या गाण्याची चाल आणि शब्द सुचले होते. म्हणूनच यात प्रवासाचा तो वेग आणि ताजेपणा सुद्धा जाणवतो. तेव्हा ऐकूया हे छानसं गाणं.

0: स्वरा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, काही गाणी कविता असतात तर काही कविताच गाणी बनतात। यमक नसलेल्या शब्दांनाही संगीत कसं लाभू शकतं याचा हा एक उत्तम नमुना ते गाणं म्हणजे मेरा कुछ सामान। इजाजत चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे खास गाणं, जेव्हा गुलजार यांनी हे नॉन रायमिंग गाणं आर डी बर्मन यांना दाखवलं तेव्हा ते मजेशीरपणे म्हणाले, उद्या तुम्हाला वर्तमानपत्राची हेडलाईन आणून देशील आणि त्यावरही संगीत द्यायला लावशील, हे काय गाणं आहे, मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है, वगैरे वगैरे। पण आशाताईंनी ते गाणं गुणगुणायला असहज सुरुवात केली आणि अवघ्या 15 मिनिटात पंचमदांनी त्याची चाल तयार केली होती। ऐकूया हे सुंदरसं गाणं।

वन ऑफ द मोस्ट ब्यूटिफुल सॉन्ग्स। नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है अगर याद रहे। चेहरा बदलेल, नाव पुसलं जाईल, पण जो आवाज मनाचा ठाव घेतो तो कायमस्वरूपी आपली ओळख बनतो। मेरी आवाज ही पहचान है ही ओळ गुलजार यांनी खास लता दीदींसाठी लिहिली होती। आज ही ओळ लता मंगेशकर यांच्या आवाजाची जागतिक ओळख बनली आहे।

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं घर या चित्रपटातलं, डोळे मनाचा आरसा असतात आणि ओठांनी जे सांगता येत नाही ते कधी कधी डोळे सांगून जात असतात, हो ना, अशाच गूढ डोळ्यांवर भाष्य करणारं हे गाणं. गुलजार यांनी हे गाणं रेखा आणि विनोद मेहरा यांच्यावर चित्रित केलं होतं. या गाण्यातल्या शब्दांची गुंफण इतकी तरल आहे ना की आजही हे गाणं रोमॅन्टिक गाण्यांच्या यादीत अव्वलस्थानी असतं.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत. श्रोतेहो, यानंतर या कार्यक्रमात आपण ऐकूया खुशबू या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ओ मांझी रे हे गाणं. जीवन ही एक नदी आहे आणि आपण तिचे नावाडी. किनारा कुठे आहे हे कुणालाच ठाऊक नाही आहे, पण प्रवाह आपल्याला पुढे घेऊन जात असतो. हे गाणं किशोरदांच्या सर्वात गंभीर आणि प्रभावी गाण्यांपैकी एक मानलं जातं. या गाण्याने हे सिद्ध केलं की किशोर कुमार केवळ चंचल गाणीच नाही तर अत्यंत गहन भाव असलेली गाणीही तितक्याच ताकदीनं गाऊ शकत असत. सुंदर असं गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गुलजार यांची गाणी. यानंतर मौसम या चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं दिल ढूंढता है, संगीतकार मदन मोहन. धकाधकीच्या आयुष्यात जेव्हा मन थकतं तेव्हा ते पुन्हा त्या निवांत क्षणांकडे वळतं जिथं केवळ शांतता आणि आपली प्रिय व्यक्ती असते. या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या शेरावरून घेतलेल्या आहेत. गुलजार यांनी गालिब यांच्या कल्पनेला पुढे नेत आधुनिक काळातील विरहाची जोड दिली आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. मी आहे तुमची आरजे शुभांगी. मित्रांनो, गुलजार साहेब म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त पाऊस, चहा आणि विरह आणि ते प्रेम. पण थांबा, गुलजार साहेब जेव्हा मूडमध्ये असतात ना, तेव्हा ते असे काही शब्द खेळवतात की ऐकणारा म्हणतो बॉस हे फक्त यांनाच सुचू शकतं. चला तर मग आज थोडा मूड बदलूया, गुलजार साहेबांच्या वेगवेगळ्या गाण्यांचा आस्वाद घेऊया. आता ऐकूया पडोसन चित्रपटातलं किशोर कुमार मन्नाडे यांनी गायलेलं हे सुंदर गाणं. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलं आहे. चला आता एक म्युझिकल वॉर करूया, साऊथ विरुद्ध नॉर्थ, मन्नाडे विरुद्ध किशोरदा. या सगळ्यांच्या मध्ये अडकलेले आपले मास्टरजी महमूद, हसून हसून पोट दुखेल तुमचं हे नक्की. हे गाणं म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील एक कल्ट क्लासिक आहे. गुलजार यांनी या गाण्याच्या सिच्युएशनसाठी जे मुकाबला स्टाईल संवाद आणि शब्द दिलेत, त्याने या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

ಇನ್ನಾಯ ಅದು.

ఏక చతుర బోల్నా.

यानंतर ऐकूया मासूम चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे खास गाणं, हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए. हे गाणं खऱ्या अर्थानं गझल कव्वालीचा फ्युजन आहे. नसरुद्दीन शाह आणि राज बब्बर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही पार्टीची शान ठरतं.

0: आगे चले।
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरती शुभांगी सोबत। गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेली गाणी म्हणजे साधे शब्द नाहीत, तर त्या जिवंत भावना असतात। ओल्ड इज गोल्ड मध्ये अनेक गाणी आज आपण त्यांची ऐकणार आहोत। यानंतर ऐकूया तेरे बिना जिया जायना, गायिका लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन। श्रोते हो, कधी कधी घर अगदी भरलेलं असतं, माणसं आजूबाजूला असतात, पण एका खास व्यक्तीशिवाय ते घर घर वाटत नाही। रेखाजींच्या डोळ्यातली ती ओढ आणि गुलजार साहेबांचे हे शब्द ऐकूया, मनाला स्पर्श करणारं हे गाणं। आणि हो, या गाण्यात गुलजार यांनी जिया शब्दाचा वापर इतक्या नजाकतीनं केलाय की लता दिदींच्या आवाजात तो थेट काळजाला भिडतो। हे गाणं आजही प्रत्येक होमसिक व्यक्तीचं लाडकं गाणं ठरतं।

श्रोते हो, जळगावच्या रस्त्यांवरून फिरताना किंवा आयुष्याच्या प्रवासात आपण सगळेच मुसाफिर आहोत, हो ना? ज्याचं घर नाही आणि ठिकाणाही नाही अशा एका मुक्त मुसाफिराचं हे गाणं. चला, किशोरदांच्या या सफरीत सामील होऊया. असं म्हटलं जातं की हे गाणं रेकॉर्ड करताना किशोर कुमार इतके मूडमध्ये होते की त्यांनी अनेक ओळी त्यांच्या स्वतःच्या स्टाईलमध्येच इम्प्रूवाइज केल्या होत्या, ज्या गुलजार साहेबांना प्रचंड आवडलेल्या.

संगीतकार राजेश रोशन. मंडळी, सध्याच्या धावपळीच्या युगात आपण खूप गोष्टींच्या मागे धावतोय, पण खरं सुख कशात आहे? जे आहे त्यात समाधान मानण्यात. खट्ट्या मिठ्या आठवणींना उजाळा देणारं हे अतिशय पॉझिटिव्ह गाणं. गुलजार यांनी हे गाणं एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या रोजच्या संघर्षाला आणि आनंदाला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं होतं. या गाण्यामुळेच मिडल क्लास हॅपीनेस ही संकल्पना पडद्यावर अजरामर झाली. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया बंदिनी चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार एस डी वर्मन, मोरा गोरा अंग लैले. थोडं आणखी मागे जाऊया, 1963 वर्ष. गुलजार साहेबांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं ते या पहिल्या गाण्याने. एका तरुणीच्या मनातलं काहूर आणि चंद्राच्या प्रकाशाची उपमा, वा वा, काय सुंदर, काय दर्जा आणि काय तिलेखणी, खरंच अप्रतिम.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड मध्ये आरजे शुभांगी सोबत. यानंतर आंधी चित्रपटातलं हे सुंदर गाणं तुम आ गए हो नूर आ गया है, किशोर कुमार आणि लता मंगेशकर, संगीतकार RD बर्मन. श्रोते हो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्या येण्यानं सगळं वातावरण उजळून निघतं? नसेल तर हे गाणं ऐका, तुम्हाला त्या व्यक्तीची नक्की आठवण येईल. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांची ती मॅच्युअर केमिस्ट्री आणि हे अजरामर गाणं. आंधी चित्रपटातली सगळीच गाणी सुंदर आहेत आणि तसंच राजकीय पार्श्वभूमीवर असली तरी गुलजार यांनी त्यातली प्रेमभावना इतकी जिवंत ठेवली आहे की ती गाणी आजही तितकीच रोमॅन्टिक वाटतात. हो ना?

0: आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, गुलजार साहेबांची गाणी म्हणजे जणू शब्दांचा पाऊस, जो भिजवत नाही तर मनाला ओलावा देऊन जातो। आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत। श्रोते हो, तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आणि यामधील सर्वात जास्त आवडलेलं गाणं कुठलं तेही आम्हाला जरूर कळवा। तुमचे अभिप्राय, तुमचं मत नक्कीच आमच्यासाठी महत्वाचे आहेत। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433। या क्रमांकावर नक्की संपर्क साधा आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत।

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो मन भावन 90.8 FM, always had touching.
1: हाय हॅलो नमस्कार, रेडिओ मनभावनच्या सर्व रसिक श्रोत्यांना आर्ज शुभांगीचा नमस्कार. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. आजचा आपला शो खूप खास आहे, कारण आज आपण अशा जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी तब्बल 3 दशकं बॉलिवूडवर राज्य केलं. LP म्हणजेच लक्ष्मीकांत प्यारेलाल. गल्लीतल्या पोरांपासून मोठ्यांच्या ओठांवर यांची गाणी असतात. चला तर मग व्हॉल्यूम वाढवा आणि ऐका ही सुरेल गाणी, कारण आता सुरू होतोय सुमधूर गाण्यांचा, मनभावन गाण्यांचा हा सुपरहिट प्रवास.

लक्ष्मीकांत पेरेरार यांनी संगीत दिलेलं, गीतकार असद भोपाली यांचं गीत, गायक कलाकार लता मंगेशकर आणि कमल बरोट. ऐकूया हसता हुआ नूरानी चेहरा.

मित्रांनो, ज्या गाण्याने एलपी जोडीचं नशीब चमकवलं ते हेच गाणं. हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी लक्ष्मीजींकडे साधी सायकल सुद्धा नव्हती, ते चालत स्टुडिओला जायचे, पण या गाण्याने त्यांना थेट कारमध्ये बसवलं. यानंतर ऐकूया सावन का महिना, मिलन चित्रपटातलं हे गाणं. गीतकार आनंद बक्षी, गायक मुकेश आणि लता मंगेशकर. बिहारचा लहजा आणि शचा स करण्याची ती गंमत ऐकच या गाण्यात. मुकेशजींना शोर ऐवजी सोर म्हणायला खूप त्रास झाला होता, पण एलपींनी त्यांच्याकडून ते इतकं गोड करून घेतलं की ते गाणं अजरामर झालं. ऐकूया हेच गाणं.

0: पवन करे शोर,
1: शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आर्ज शुभांगी सोबत. दो रास्ते या चित्रपटातलं बिंदिया चमकेगी गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार लता मंगेशकर, ज्या गाण्याने लग्नाळू मुलांच्या रात्रीची झोप उडवली ते हेच गाणं. मुमताजच्या त्या प्रसिद्ध साडीची आणि या गाण्याच्या तालाची इतकी क्रेज होती की त्यावेळी बिंदियाच्या विक्रीमध्ये मोठी वाढसुद्धा झाली होती. बिंदिया चमकेगी.

प्रिय श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. खोटं बोलणाऱ्यांनो सावधान, कारण आता येतोय तो काळा कावळा. राज कपूर यांनी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा ते तालावर इतके नाचले की स्टुडिओतला एक टेबल तुटला होता असं म्हणतात. तर हे गाणं आहे झूठ बोले कौवा काटे, बॉबी चित्रपटातलं. गीतकार विठ्ठलभाई पटेल, गायक कलाकार लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग.

यानंतर ऐकूया ऋषी कपूर यांचा तो डफलीचा थाप आणि जयाप्रदाचं सौंदर्य. आहा हा, या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी एल्पींनी खरोखरच्या 15 डफलीवाल्यांना स्टुडिओत बोलावलं होतं. लक्षात आलंच असेल ते गाणं कुठलं आहे. नक्कीच सरगम चित्रपटातलं डफलीवाले डफली बजा.

0: श्रोते हो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमर अकबर अँथनी या चित्रपटातलं माय नेम इज अँथनी गोन्सॉल्वेस. अमिताभ बच्चन आणि त्यांचा तो अतरंगी इंग्रजी डिक्शन, वाह. अँथनी गोन्सॉल्वेस हे प्यारेलालजींच्या खऱ्या म्युझिक टीचरचं नाव होतं. त्यांनी दिलेली ही श्रद्धांजली त्यांच्यासाठी खास.
1: You see, the whole country of the system is juxtaposition by the hemoglobin in the atmosphere because you are a sophisticated rhetorician intoxicated by the exuberance of your own verbosity.
2: What?
3: My name is Anthony Gonsalves.
4: Gonsalves?
3: Right. My name is Anthony Gonsalves.

0: नंबर 420।
1: एक्सक्यूज मी प्लीज।
0: ओह यस, एंथनी गोंसाल्वेस।
2: यानंतर बॉबी या चित्रपटातलं हम तुम एक कमरे में बंद हो, चुकून चाबी हरवली तर काय होतं, ऐका या गाण्यातूनच। या गाण्याचं शूटिंग गुलमर्गमध्ये होणार होतं, पण बर्फ नसल्यामुळे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सेट लावून ते शूट केलं होतं।
3: सोची तो राव
4: क्या
3: बा

यानंतर आपण ऐकणार आहोत मिथुन चक्रवर्ती आणि अल्पिनचा डिस्को बिट. बप्पी लहरी जरी डिस्को किंग असले तरी अल्पिननी या गाण्यातून सिद्ध केलं की तेही काही कमी नाही आहेत. डिस्को डान्सर चित्रपटातलं आय एम अ डिस्को डान्सर हे गाणं आता आपण ऐकूया.

रोटी कपडा और मकान या चित्रपटातलं हाय हाय ये मजबुरी, पाऊस आणि झिनतमान एल्पीनी यात कमाल केली आहे. गाण्यातला पावसाचा आवाज क्रिएट करण्यासाठी स्टुडिओत बादल्यांनी पाणी ओतलं जात होतं असं म्हणतात. तर ऐकूया हे सुंदर गाणं.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आज आपण ऐकत आहोत लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीची अवीट गोडी असलेली गाणी. मोहम्मद रफींच्या आवाजातली ही कव्वाली म्हणजे मास्टरपीस. या कव्वालीसाठी लक्ष्मीकांतजींनी स्वतः कित्येक रात्री कव्वाल लोकांच्या बैठकीत घालवल्या होत्या. पर्दा है पर्दा, अमर अकबर अँथनी.

आता ऐकूया एक भक्तिगीत जे घराघरात आजही वाजत असतं. लता दिदींनी हे गाणं गाताना डोळे मिटून पूर्णपणे भक्तीत बुडून रेकॉर्डिंग केलं होतं. ते गाणं म्हणजे यशोमती मैयासे बोले नंदलाला सत्यम शिवम सुंदरम.

श्रोते हो ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. यानंतर ऐकूया मिस्टर इंडिया चित्रपटातलं हवा हवाई हे गाणं. श्रीदेवीच्या बिजली अवतारासाठी एल्पींनी अतरंगी म्युझिक दिलंय.

यानंतर ऐकूया मेरी जंग या चित्रपटातलं जिंदगी हर कदम एक नई जंग है. अनिल कपूर यांच्या करिअरला या गाण्याने एक वेगळी उंची दिली.

आणि खरं तर जेव्हा तुम्ही जाता ट्रीपला, पिकनिकला, तेव्हा खास एक गाणं नक्कीच आठवतं प्रवास करत असताना. ते म्हणजे हसते हसते कटे जाय रस्ते, खून भरी मांग चित्रपटातलं लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं.

0: डिस्कोच्या दुनियेतलं एल्पिनचं सर्वात मोठं योगदान म्हणजे ओम शांती ओम हे गाणं कर्ज चित्रपटातलं आपण आता ऐकूया. तर श्रोते हो, लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीची जादू कधीच कमी होणार नाही. ऐकत रहा तुमचा आवडता शो ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगीसोबत फक्त आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आप सुन रहे हो रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
0: हाय, हॅलो, नमस्कार श्रोते हो, मी आहे रेडिओ मनभावन 90.8 FM ची आरजे शुभांगी आणि आजच्या ओल्ड इज गोल्ड या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण सफर करणार आहोत अशा एका जगात जिथे सुरांचा राजा आणि गळ्यांची राणी एकत्र येतात. होय, आपण बोलतोय किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्याबद्दल. चला तर मग सुरू करूया हे हा खास शो ओल्ड इज गोल्ड. या गाण्यातील आर्तता आणि संवादात्मक शैली आजही काळजाला भिडते. तेरे बिना जिंदगी से कोई, आंधी चित्रपटातलं हे गाणं, संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार. ऐकूया हे खास गाणं.

0: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग
1: गाता रहे मेरा दिल। रोमांस आणि निसर्गाचा अप्रतिम संगम असलेलं हे सदाबहार गाणं चित्रपट गाईड, संगीत दिग्दर्शक एस डी बर्मन, गीतकार शैलेंद्र।
2: तू ही

0: माझे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हाय, मी आरजे स्वरा। आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
2: साधेपणा आणि भावना, रिपीट, साधेपणा आणि भावनांचा सुंदर आविष्कार। चित्रपट आराधना, संगीत दिग्दर्शक SD बर्मन, गीतकार आनंद बक्षी। कोरा कागज था ये मन मेरा।

0: आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: एक खट्याळ आणि ऊर्जेने भरलेलं गाणं जे ऐकताच पाय थिरकायला लागतात. चित्रपट हिरापन्ना, संगीत दिग्दर्शक R.D. बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

तेरे मेरे मिलन किए रहना। शास्त्रीय बैठक असलेलं आणि मनाला शांतता देणारं हे गाणं चित्रपट अभिमान, संगीत दिग्दर्शक एस टी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर।

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: प्रिय व्यक्तीच्या येण्यानं आयुष्य कसं उजळून निघतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आंधी चित्रपटातलं हे गाणं। संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार।

श्रोते हो, किशोरदांचा तो बिनधास्त आवाज आणि लता दिदींची ती सात्विक सुरावट हे समीकरण म्हणजे भारतीय संगीताचं लेणं आहे. ही गाणी फक्त गाणी नसून एक अनुभव आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. यानंतर आपकी कसम या चित्रपटातलं जय जय शिवशंकर हे गाणं आता आपण ऐकूया. संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

0: आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, पुन्हा एकदा आपकी कसम या चित्रपटातलं हे छानसं गाणं आपण ऐकूया, करवटे बदलते रहे सारी रात हम। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी।

ओल्ड इज गोल्ड मध्ये यानंतर ऐकूया रॉकी या चित्रपटातलं क्या यही प्यार है. संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर.

0: आरजी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टच।
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये यानंतर ऐकूया लव्ह स्टोरी। या चित्रपटातलं हे सुंदर गाणं आता आपण ऐकूया। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आहेत आनंद बक्षी।

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, यानंतर अजनबी चित्रपटातलं संगीतकार आर डी बर्मन आणि गीतकार आनंद बक्षी यांचं हे गीत आता आपण ऐकूया।

0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांकी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात पुढचं गाणं आपण ऐकूया. कालापानी या चित्रपटातलं, संगीतकार आर डी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर पुन्हा एकदा आंधी चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया। संगीतकार आर डी बर्मन आणि गीत आहे गुलजार यांचं।

यानंतर जुगनू या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, आनंद बक्षी यांनी शब्दबद्ध केलेलं गाणं आपण ऐकूया.

यानंतर बॉम्बे टू गोवा या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता आपण ऐकूया.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेलं ड्रीम गर्ल चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकूया.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: यानंतर कामचोर या चित्रपटातलं राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं अंजान यांनी लिहिलेलं हे गाणं आता आपण ऐकूयात.

0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांकी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आणि यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत चरस चित्रपटातलं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत.
2: गुड नाईट.
3: हां, गुड नाईट.
2: अच्छा, गुड नाईट.

0: मित्रांनो, किशोरदांची मस्ती आणि लता दिदींचा गोडवा जेव्हा एकत्र येतो तेव्हा काळ थांबतो. आज आपण त्या सुवर्ण काळाचा प्रवास केला. आर डी बर्मन यांच्या संगीताची जादू आणि या दोन महान गायकांचे स्वर आजही गाणी ऐकताना मन प्रसन्न होतं, हो ना?
1: श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आर जे शुभांकी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आर जे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: नमस्कार श्रोते हो, ओल्ड इज गोल्डच्या या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत. आज आपण अशा एका जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारतीय चित्रपट संगीताचा चेहरा मोहरा बदलला. ती जोडी म्हणजे शंकर जय किशन. त्यांच्या संगीतात पाश्चात्य वाद्यांचा थाट असायचा आणि भारतीय रागांची गोडी सुद्धा. चला तर मग या गाण्यांचा प्रवास सुरू करूया. आर के फिल्म्स आणि शंकर जयकिशन यांच्या युगाची ही सुरुवात चित्रपट बरसात जिया बेकरार है.

मित्रांनो, 1949 साली बरसात आला आणि एका रात्रीत ही जोडी सुपरस्टार झाली. लता दीदींचा आवाज आणि शैलेंद्रजींचे शब्द ऐकूया हे एव्हरग्रीन सॉन्ग.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: या गाण्यातील बँजो वाद्याचा वापर जयकिशनजींनी इतका प्रभावी केलाय की ते घरोघरी वाजायलाच लाग. ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया आवारा चित्रपटातलं

हे गाणं फक्त भारतात नाही तर रशिया चीनमध्ये सुद्धा तितकंच गाजलंय. काय राव, आज कुठेही आवारा हूं वाजलं की पाय आपोआप थरकायला लागतात ना. नक्कीच, तर ऐकूया हे बेफिकीर गाणं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगी सोबत. जागतिकीकरणाचं पहिलं गाणं म्हणता येईल ते म्हणजे मेरा जूता है जापानी. शैलेंद्र यांच्या शब्दातून भारतीयत्वाची ओळख यात दिसते. नमस्कार श्रोते हो, भारतीय सिनेमातला पहिला ड्रीम सिक्वेन्स या 9 मिनिटाच्या गाण्यासाठी शंकरजींनी अफाट मेहनत घेतली होती. ते गाणं म्हणजे घर आया मेरा परदेसी. पुन्हा एकदा आवारा चित्रपटातलं हे गाणं.

श्रोते हो, यानंतर हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचा रोमॅन्टिक ड्युएट आत्ता आपण ऐकणार आहोत. आजही प्रेमी जीवांच्या ओठावर असलेलं हे तरल गाणं. याद किया दिल ने कहा हो तुम, पतिता चित्रपटातलं 1953 सालचं हे गाणं.

0: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। राज कपूर आणि नरगिस यांची शेवटची जोडी असलेला हा चित्रपट, तो म्हणजे चोरी चोरी 1956। ये रात भीगी भीगी या गाण्यातून पावसाची एक वेगळीच नशा आपल्याला अनुभवता येते।
2: सुपरहिट गाणे इस चॅनल पर ही है सुनहरे गाणे और कुछ यादें। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन।

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, यानंतर शास्त्रीय संगीतावर शंकरजींची किती पकड होती याचं हे उत्तम उदाहरण. राग अडानावर आधारित हे गाणं लताजींनी अजरामर केलंय. मनमोहना बडे झूट सीमा चित्रपटातलं हे गाणं, 1955 च्या दशकातलं हे गाणं.

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, प्रत्येकाला माहिती आहे मुकेशजींचा दर्दभरा आवाज आणि राज कपूर यांचे भाव एक समीकरणच झालं होतं. या गाण्याने चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळवून देण्यात मदत केली. ते गाणं म्हणजे अनाडी 1959 चित्रपटातलं सब

यानंतर दिल अपना और प्रीत पराई 1960 हा खास सिनेमा. या गाण्यासाठी शंकर जयकिशन यांना फिल्मफेअर मिळालं होतं. यातला टायटल ट्रॅक अजीब दास्ता है ये आजही रिमिक्सच्या दुनियेतही अव्वल आहे.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. आपण ऐकताय ओल्ड इज गोल्ड, शम्मी कपूर आणि द याहू स्टाईल. कारण आता वेळ आहे थोडा एक्साइट होण्याची, एंटरटेनमेंट वाढवण्याची. शम्मी कपूर आणि त्यांचं ते प्रसिद्ध याहू, तुम्हाला माहितीये का, हा आवाज शम्मीजींचा नव्हता तर तो प्रयागराज यांनी दिला होता. चाहे कोई मुझे जंगली कहे, जंगली चित्रपटातलं गाणं 1961.

श्रोते हो, यानंतर ऐकूया एक खास सुंदर असं गाणं. एकाच गाण्याचे रफी आणि लता असे दोन व्हर्जन, दोन्ही सुद्धा तितकेच लोकप्रिय. ते गाणं म्हणजे

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. प्रिन्स चित्रपटातलं हे सुंदर गाणं. हा, आता जरा आठवा तो काळ, डोळे मिटा आणि आपले आठवा तो काळ. शम्मी कपूर यांची ती खास स्टाईल. जयकिशनजींनी या गाण्यात जे संगीत दिलंय ते आजही क्लबमध्ये वाजवलं जातं.

ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग। आणि यानंतर आता आपण ऐकणार आहोत एक खास एव्हर ग्रीन सॉन्ग। ओपी नय्यर यांच्या काळातही शंकर जयकिशन यांनी आपली वेगळी छाप पाडली होती। काश्मीर की कली 1964 दिवाना हुआ बादल हे गाणं, आणि हे गाणं माझंसुद्धा फेवरेट सॉन्ग आहे।

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ब्रह्मचारी चित्रपटातलं हे गाणं खरं तर दुसऱ्या एका सिनेमासाठी बनवलं गेलं होतं, पण नंतर ते ब्रह्मचारीमध्ये घेतलं गेलं आणि इतिहास घडला. ऐकूया हे सुंदर गाणं.

रसिक श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे का, संगम हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याचं शूटिंग परदेशात झालं. यातलं वाद्यांचं ऑर्केस्ट्रेशन आजही अभ्यासाचाच विषय म्हणायला हवा.

1964 मध्ये आलेला संगम हा चित्रपट. मैत्रीत जेव्हा विरह येतो तेव्हा हे गाणं काळजाला स्पर्श करतं, हो ना.

पुन्हा एकदा संगम या चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया. 1964 साली रिलीज झालेला हा चित्रपट मुकेश आणि लता यांचा हा संवादरूपी प्रवास म्हणजे मनोरंजनाचा कळसच.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगी सोबत। शारदा यांना इंडस्ट्रीत आणण्याचं श्रेय शंकरजींना जातं। हे गाणं त्या काळी खूप गाजलं होतं। ते गाणं होतं तितली उडी। सूरज या चित्रपटातलं हे सुंदर गाणं ऐकूया खास तुमच्यासाठी।

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: मोहम्मद रफी साहेबांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक. वर्षानुवर्ष हे गाणं मोस्ट पॉप्युलर सॉन्ग ठरलंय आणि आपण विशेष करून म्हणू शकतो की विवाह सोहळ्यामध्ये हे स्पेशली हे आवर्जून हे गाणं जेव्हा वधूवरांची एंट्री होते त्यावेळी हे गाणं नक्कीच प्रत्येक इव्हेंटमध्ये वाजत असतं. ते म्हणजे आलंच असेल लक्षात, ऐकूया.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही खास गाणी। रसिक श्रोते हो, राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट शंकर जयकिशन यांनी यात आपल्या आयुष्याचं सार ओतलं होतं। तो चित्रपट म्हणजे 1970 सालचा मेरा नाम जोकर।

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा ऐकूया मेरा नाम जोकर या चित्रपटातलं ए भाई जरा देख के चलो हे गाणं. मन्नाडे यांचा आवाज आणि तत्वज्ञानाने भरलेले शब्द जीवनाचं चक्र या गाण्यातून मांडलं गेलेलं आहे. हे खास गाणं तुमच्यासाठी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, शंकर जयकिशन यांच्या संगीताबाबत हे गाणं अगदी खरं ठरतं आणि हो, आपण त्यांना खरंच कधीच विसरू शकणार नाही। पगला कहीं का चित्रपटातलं

0: माझे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: रसिक श्रोते हो, यानंतर शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही कॉलेज कट्ट्यावर ऐकायला मिळत असतं। लिखे जो खत तुझे, कन्यादान चित्रपटातलं हे सुंदर गाणं।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आणि हे गाणं म्हणजे जयकिशनजींच्या निधनानंतर सुद्धा शंकरजींनी हे गाणं किंवा हे संगीत पुढे चालू ठेवलं होतं। मिस्टर नटवरलाल या चित्रपटातलं परदेसिया ये सच है पिया हे गाणं

0: ऐकलेले रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही एव्हरग्रीन गाणी. आता ऐकूया जिस देश में गंगा बहती है 1960 या चित्रपटातलं ओ बसंती पवन पागल हे सुंदर गाणं.

0: तर श्रोते हो, हे होतं शंकर जयकिशन यांच्या सुरांचं अथांग विश्व. ही गाणी तर खूप कमी आहेत, त्यांच्याकडे हजारो हिरे आहेत. पण आजच्या शोमध्ये वेळ संपत आली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका महान कलाकाराच्या आठवणी घेऊन, फक्त ओल्ड इज गोल्ड मध्ये आर्जे शुभांगी सोबत. आता मी आर्जे शुभांगी तुमचा निरोप घेतेय. ऐकत रहा ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनः प्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: पीछे तुम ही कहो ये कोई बात है।
1: श्रोतेहो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30। सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 बाय 1 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: किसी के,
1: क्या करना है देखे?
0: अरे हो रहना किसी के,

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांकी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट.

तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभंगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM.

दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।